किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौरदिनांक 21 आषाढ शके 1948 12 जुलै 2026. पहाटेचे 5:50 झालेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला हा राग होता गुजरी तोडी. श्रोते हो, पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार पुणे.

0: नमस्कार पुणे।
1: श्रीदेव आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। 5:55 झाले आहेत। आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक अग्निस्तोत्र श्रीनिवास शास्त्री आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

श्रीनिवास शास्त्री आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक अग्निस्तोत्र आपण ऐकलं गिरवाणवाणीमध्ये. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोतेहो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, 6:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम प्रभात वंदन.

संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती नंदू हुनप यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराज यांचीच रचना. जयवंत कुलकर्णी यांचा स्वर आहे आणि संगीत मधुकर गोळवलकर.

श्रोतेहो प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटची रचना ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांची. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा आणि संगीत श्रीधर फडके यांचं.

0: श्रोतेहो प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:25 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया अविनाश हळबे यांचं चिंतन.
1: आपण महात्मा फुले यांची कथा आणि समस्या पूर्वी बघूया. त्यांचं कार्य आपल्याला माहिती आहेच. एक दिवस एक मोठी समस्या त्यांच्यापुढे उभं राहिली, ती म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म या शेवटच्या पुस्तकाचं लिखाण चालू असताना अचानक त्यांना पॅरालिसिसचा अटॅक घेऊन त्यांचं उजवं अंग पूर्णपणे लुळं पडलं. आता त्यांना बिछाण्यावर पडून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग लिखाण कसं करणार? उजव्या हाताला छोटी जखम झाली तरी माणसाला डाव्या हातानं साधी कामं करणं अवघड जातं. इथे तर लिहिणारा उजवा हातच निकामी झाला होता. परंतु निराश न होता या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी पडल्या पडल्या डाव्या हाताने लिहिण्याचा सराव सुरू केला. हे काम अत्यंत अवघड आणि कष्टदायक होतं, तरी त्यावर प्रावीण्य मिळून हे शेवटचं पुस्तक त्यांनी डाव्या हाताने लिहिलं. स्वतःच्या शारीरिक समस्येवर त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीने स्वतःच मात केली. आणखी एक कथा बघूया जी प्रत्यक्ष घडली असली अथवा नसली तरीसुद्धा अत्यंत बोधप्रद आहे. एका राजाकडं अमूल्य रत्नभांडार होते, ज्यामध्ये एक अद्वितीय हिरा होता. तो वर्षातून एकदा आपल्या रत्नभांडाराचं प्रदर्शन जनतेसाठी करत असे, ज्यात तो हिराही दिमाखाने मिरवे. एके वर्षी प्रदर्शनाची तयारी करताना राजानं तो हिरा हातात घेतला आणि त्याला धक्काच बसला, कारण त्या हिऱ्याला मधोमध एक बारीक चीर पडली होती. राजा हादरून गेला, कारण असा चीर पडलेला हिरा प्रदर्शनीय वस्तू होऊ शकत नव्हता. आणि प्रदर्शनात हिरा नसला तर राजालाही नाचक्की सहन करावी लागणार होती. त्यानं ही समस्या दरबारातील मोजक्या मंत्र्यांना सांगून तिचं उत्तर शोधायला सांगितलं. प्रयत्न करूनही कुणाला ती समस्या सुटेना. शेवटी एक वृद्ध मंत्री म्हणाले की आपल्या राजधानीबाहेर झोपडीमध्ये एक साधू राहतो, जो एकेकाळी जवा हिरा होता. कदाचित तोही समस्या सोडू शकेल. त्याप्रमाणे राजा तो हिरा घेऊन मंत्र्यासह साधूकडे गेला. साधूला ती समस्या सांगितल्यावर त्यानं हा हिरा 3 दिवस माझ्याकडे ठेवा, मी तुमची समस्या सोडवतो असं सांगितलं. दुसरा काहीही आशेचा किरण दिसत नसल्यामुळे राजानं तो हिरा साधूच्या ताब्यात दिला. ठरल्याप्रमाणे 3 दिवसांनी राजा आला आणि साधूनं तो हिरा त्याच्या हातावर ठेवताच राजाला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती चीर तर बाजूला राहू द्या, पण त्या साधूनं त्या हिऱ्यावर इतकं अप्रतिम नक्षीकाम केलं होतं की तो हिरा पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होता. राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं त्या साधूला ती चीर कुठं गेली असं विचारलं. साधू म्हणाला, हिऱ्यावरची चीर अजूनही तशीच आहे, परंतु मी तिच्या भोवती अप्रतिम नक्षीकाम केल्यामुळं ती चीर या नक्षीकाच एक भाग झाली आहे, नीट निरखून पहा. राजाने तसं पाहिल्यावर त्याला ती चीर आढळून आली, परंतु हेही लक्षात आलं की ती चीर साधूने केलेल्या नक्षीकामामध्ये बेमालूमपणे मिसळून गेल्यामुळे जाणवतच नव्हती. राजानं साधूचे आभार मानले, परंतु बक्षिशी म्हणून काहीही घेण्यासाठी साधूनं नम्रपणे नकार दिला. या कथेतून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की आपल्याही आयुष्यात कधी ना कधी संकटरूपी समस्या येऊन आपल्याला उद्ध्वस्त करू पाहते, परंतु आपण स्वतःच्या कर्तृत्वानं त्या संकटाचं रूपांतर संधीत करून तिच्यावर यशाची नक्षी काढली तर ही संकटरूपी समस्या आपलं कर्तृत्व जुळून टाकते. एकंदरीत या सर्व चिंतनाचा सारांश म्हणजे निरीक्षण, अभ्यास, सर्जनशीलता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असली तर जगातली कोणतीही समस्या सोडवणं अशक्य नसतं.
0: अविनाश हळबे यांचं चिंतन आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये टोकण यंत्राने बियाण्यांची पेरणी आणि त्याचे फायदे याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग 4. त्यानंतर 6:50 परिसर अंतर्गत ई कचरा आणि धोके यावर भावना चौधरी यांच्या भाषणाचा भाग 4 आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून, 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 23 आज आपण ऐकू शकाल. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल 8:30. 8:40 भावधारा तर 9:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकणार आहात. 9:30 आपण ऐकणार आहोत सप्ताह विशेष चर्चा. यामध्ये आज पावसाळा आणि झाडांचं उन्मळून पडणं याविषयी कांचनगंगा गंधे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 10:00 काही नाट्यगीतं, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज सुरंजन खंडाळकर यांचं उपशास्त्रीय गायन ऐकू शकणार आहात. यामध्ये मिश्र पहाडी ठुमरी आणि मिश्र किरवाणी दादरा सादर होईल. 11:30 गाता रहे मेरा दिल, 12:00 वनिता मंडळ, यामध्ये फोन इन सखी संदेश. आजचा विषय असेल मीच माझी राणी. सूत्रसंचालन केले संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आपली आवड हा पत्रांवर आधारित कार्यक्रम, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 2:00 ते 3:00 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 2:15 दुपार समाचार प्रसारित होतील. 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकालीन सभेची सुरुवात 5:00 हिंदी चित्रपट संगीताने, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. यामध्ये पखवाजवादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 गंमत जम्मत हा आपल्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मानसी बडवे यांनी सादर केलेलं नारदीय कीर्तन आपण ऐकू शकणार आहात. याचा आख्यान विषय असेल कालिदास. 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करू. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. आज हा कार्यक्रम केंद्रित असेल दिग्दर्शक बिमल रॉय यांच्यावर, सादरकर्त्या प्राची शिखरे. 9:30 रूपकोका अखिल भारतीय इंग्रजी कार्यक्रम आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेत कुमार मरडूर यांचं गायन ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, या सगळ्या कार्यक्रमांबरोबर नेहमीच्या वेळी सगळी बातमीपत्र आणि विशेष बातमीपत्र आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 12 जुलै या दिवसाचं जे महत्व आहे थोडंसं त्याविषयी जाणून घेऊया. 12 जुलै 1961 या तारखेला मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत आणि खडकवासला ही धरणं फुटून पुण्यात महापूर आला. यात 2000 जास्त मृत्युमुखी पडले. आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. लेखक आणि विचारवंत हेनरी

0: याविषयी जाणून घेऊया. 12 जुलै 1961 या तारखेला मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत आणि खडकवासला ही धरणं फुटून पुण्यात महापूर आला. यात 2000 पेक्षा जास्त मृत्युमुखी पडले. आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. लेखक आणि विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो यांचा जन्म 1817 साली या दिवशी झाला. थोरो यांच्या सविनय कायदेभंगाच्या तत्वज्ञानानं पुढं टॉलस्टॉय, महात्मा गांधी अशा अनेकांना प्रभावित केलं. 1864 इतिहासाचार्य वी का राजवाडे. चिली या देशाचे नोबेल विजेते कवी पाब्लो नेरुदा यांचा 12 जुलै 1904 हा जन्मदिन. रिकार्डो बसाल्टो हे त्यांचं मूळ नाव होतं. 1971 साली त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. महान चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म 1909 साली या तारखेला झाला. वास्तववादी शैलीतील त्यांचे चित्रपट वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारलेले असत. 2 बिघा जमीन, मधुमती, सुजाता, बंदिनी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.
1: जिंदगी में 50 रुपये भी कभी एक साथ नहीं, 235 रुपये मैं कहां से जुटाऊंगा.
2: कदम कदम जगी भूल भुलैया,
1: हमें और मेहनत करनी पड़ेगी बेटा, कम से कम 4 रुपए रोज तो कमाने ही होंगे.
2: धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के, मौसम बीता जाए, मौसम बीता.
0: 12 जुलै 1913 या तारखेला इंग्रजीतून लिहिणारे कादंबरीकार मनोहर माळगावकर यांचा जन्म झाला. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या माळगावकर यांनी द प्रिन्सेस, शालिमार, लाईफ अँड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे ही पुस्तकं लिहिली. अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचा जन्म 1954 साली या दिवशी झाला.

0: 1965 क्रिकेटपटू संजय मांजरेकर. आजचा दिवस ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं ही आहेत: 1295 संत सावतामाळी, अभिनेता राजेंद्र कुमार यांचं निधन 1999 साली या दिवशी झालं.
1: मैं तुम्हें गोली नहीं मारूंगा, मैंने तो तुमसे प्यार किया है, सचमुच प्यार किया है, मगर तुम जैसी औरत से प्यार करना भी पाप, उस पाप की सजा मैं तुम्हें नहीं अपने आप को दूंगा.
2: ये मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज.
0: आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत राजेंद्र कुमार यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंग यांचं निधन 2012 साली या तारखेला झालं. प्राण किशन सिकंद उर्फ अभिनेता प्राण यांचं निधन 12 जुलै 2013 या दिवशी झालं.
3: लेकिन मैं उस किस्म का जेलर नहीं हूँ. मैं ना तो छुट्टी पर जाऊंगा और ना तबादले की दरख्वास्त करूंगा. तुम्हारा वो रिकॉर्ड है तो हमारा भी एक रिकॉर्ड है.
0: आपल्या खलनायकी तसंच चरित्र भूमिकांनी प्राण यांनी अनेक मोठमोठ्या नटांच्या भाऊगर्दीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्राव्य क्रांती घडवणाऱ्या बोस कॉर्पोरेशनचे जनक डॉक्टर अमर बोस यांचं निधन 2013 साली या तारखेला झालं.
4: दिनविशेष आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल. श्रोतेहो, 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया टोकण यंत्राने बियाण्यांची पेरणी आणि त्याचे फायदे याविषयीची माहिती.
5: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण टोकण यंत्राने बियाणे लागवड कशी करायची या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. पावसाचा दीर्घकालीन खंड किंवा अधिकच्या पावसामुळे

0: साचून राहणारं पाणी यामुळे पीक वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसतो. उत्पादनात त्यामुळे घट येते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचं जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मुरवणं तसंच अधिक पावसामध्ये अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करून टाकणं आणि पीक वाढीसाठी अनुकूल जमीन तयार करण्यासाठी रुंद वाफ्यावर लागवड पद्धत करणं हे अत्यंत फायदेशीर आहे. यासोबतच टोकण यंत्राने पेरणी महत्त्वाची ठरू शकते. टोकण यंत्राद्वारे पेरणी जर आपण केली तर रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येतं. टोकण पद्धतीने बियाणं लागवड करताना मजुरांच्या मदतीने एक समान अंतरावर लहान छिद्र घेऊन त्यात बियाणे खोचले जातात. बियाणे पेरणी योग्य अंतरावर केल्यामुळे खत आणि पाणी व्यवस्थापन करणं सोयीचं होतं. हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखली जाते त्यामुळे रोपांची दाटी होत नाही आणि पुरेसा सूर्यप्रकाश रोपांना मिळतो. तसंच विरळणी आणि पुनर्लागवड करण्याची गरजही भासत नाही. शिवाय यंत्राद्वारे अंतरमशागत, खत देणं इत्यादी कामं जलद गतीने करता येतात. ही यंत्र वापरायला अगदी सोपी असतात, वजनाने हलकी असतात. या बियाणे टोकण यंत्राच्या सहाय्याने आपण सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद, चवळी, भुईमूग अशा विविध प्रकारच्या बियाण्यांची लागवड करू शकतो. पिकाच्या बियाण्यांच्या आकारमानानुसार, वजनानुसार आणि अपेक्षित अंतरानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या तबकड्या वापरल्या जातात. योग्य तबकडीची निवड जर आपण केली तर प्रत्येक ठिकाणी आवश्यक तेवढं बी पडतं आणि उगवण तसंच रोपांची संख्या एक समान राखली जाते. तबकड्या प्रामुख्याने मजबूत प्लॅस्टिक किंवा उच्च दर्जाच्या पॉलिमरपासून बनवलेल्या असतात. त्या वर्तुळाकार आकाराच्या असून त्यांच्या कडेवर विशिष्ट आकाराच्या खाचा केलेल्या असतात. हे टोकण यंत्र चालवताना तबकडी फिरत राहते आणि प्रत्येक खाचेमध्ये एक किंवा आवश्यकतेनुसार दोन बिया पेरणी नलिकेद्वारे जमिनीत सोडल्या जातात. त्यामुळे बियाण्यांचं वितरण अगदी अचूक होतं, पेरणीतील अनियमितता कमी होते. या टोकण यंत्राचे फायदे काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. प्रत्येक रोपातील अंतर समान राखलं जातं, आवश्यक तेवढं बियाणं वापरलं जातं, प्रति एकरी योग्य प्रमाणात रोपांची संख्या मिळते, उगवण एक समान झाल्यामुळे आंतरमशागत, तण नियंत्रण सोपं होतं, पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्य उपलब्ध होतात, उत्पादनात वाढ व्हायला मदत होते. टोकण यंत्र हे मानवचलित टोकण यंत्र सुद्धा उपलब्ध आहे. हे पेरणी यंत्र प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील या स्टीलपासून तयार केलं जातं. यामध्ये माती आजूबाजूला सारण्यासाठी वेगवेगळे छोटे नांगर किंवा फाळ आपण लावू शकतो. पुन्हा माती एकत्रित होण्यासाठी रोलर आहे. यंत्रातील क्लचच्या सहाय्याने या ओळी वरून दुसऱ्या ओळीवर सहजपणे घेऊन जाऊ शकतो. हे पेरणी यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवण्याची गरज भासत नाही. या यंत्राद्वारे दोन बियाण्यांमधील अंतर 6 इंचापासून 6 फुटापर्यंत करता येतं. दोन बियाण्यांतील अंतर वाढवण्यासाठी यंत्र पूर्ण खोलण्याची आवश्यकता नसते. या यंत्राद्वारे पेरणी करताना बियांची संख्या 1, 2, 3 अशी कितीही करता येते. या यंत्राद्वारे एक मजूर एका तासाला एका एकरची पेरणी करू शकतो.
1: टोकण यंत्राने बियाण्यांची पेरणी आणि त्याचे फायदे याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी अंतर्गत. श्रोते हो, ऐकूया एक संदेश.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 6:45 झालेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखडाविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक 5 गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, त्याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9-to-5 जॉब्स वाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसं होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5-6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाब स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी, जसं मी सांगितलं होतं, मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ. आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही हे, तर हे रोटेशन मध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम्स जास्त दिसतात. तर आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार

0: Борисе.
1: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज

0: च्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: चार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: श्रद्धेहो ऐकूया आजचा विचार. संत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाघरी एकची प्राणी, ना श्रीमंत ना भिकारी कोणी, ही आहे समाज रचनेची उणी, मानव निर्मिती.

0: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. संत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाघरी एकची प्राणी, ना श्रीमंत ना भिकारी कोणी, ही आहे समाज रचनेची उणी, मानव निर्मित. श्रोतेहो, आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
5: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपण ट्यून केलं आहे आपल्या रेडिओ सेटवर आकाशवाणीचं पुणे केंद्र. तसंच आपण हे ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे जगात सर्वत्र.

0: श्रोतेहो, 7:04:50 झाली आहेत. ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला. यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 ते 12 या दरम्यान. प्रसारण होईल 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2 5 3 17 0 5 किंवा 2 5 3 17 0 6. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला,

0: राखी मधुबाला मीना कुमारी सायरा बानू नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख अनुष्का शर्मा दीपिका पादुकोण कंगना रनौत काजोल प्रियंका चोप्रा विभाषा बसू तसंच नीतू सिंग विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.
1: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे, तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025531705 आणि 1706.
2: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7 आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले आहेत. थोड्याच वयात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
3: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील, म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
5: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
6: आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि

0: लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. चार दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित तिसऱ्या ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढं यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार, प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.

0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69%, तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर वळसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाब.

0: गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
2: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर,

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, म्हणजेच आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे। 7:22 आणि 30 सेकंद झाली आहेत।
5: सतारीचे बोल असोत
6: की मंजुळ बासरी,
5: शततारांची संतूर असो
6: की मंगल सनई,
5: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
6: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
7: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
7: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड मध्ये, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन।
7: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
8: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ट्यून केलं आहे आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। श्रोते हो, काही क्षणातच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: Rocky.
1: Rocky, Rocky.
0: Papi John, Rocky.
1: Rocky.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते. कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती. या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार सर्व श्रोत्यांना.
2: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
3: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा जे पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुला मुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
2: मॅडम, आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केलाय आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशा विषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
3: आपला जे कुमार विश्वकोशाचे 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून जे काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमार कोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे

0: हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झाला आहे याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे. तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्र, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे. आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे. आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर ऑ, त्यानंतर ई, ई, ऊ, बाकी आपलं जे आहे त्याप्रमाणे पुढचे म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ, ॲ, आ, ऑ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकानांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे. आणि जे त्याचं उपउपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उपउपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोट प्रकार पुढे
0: येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगीत चित्र दिलेले आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो, हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाही आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा

0: त्यांना खूपच छान उपयोग होतो.
1: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं, एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद दोन वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे, तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार. आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार. का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गण आहे, तो त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे

0: हा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की जी इटॅलिक नावं असतात, लॅटिन नावं असतात, ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथ नामं असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत. आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका, तर यामध्ये आपण मराठी शीर्षक आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठक्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहित असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्यापुढे त्याचा पृष्ठक्रमांक.
1: बरोबर आहे, कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला. आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने, यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे. त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशाच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश, जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: Hawaii.
1: Aapli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Aapli Marathi.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 7 वाजून
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर म्हणजेच आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो सकाळचे 7:40 झाले. आता ऐकणार आहोत जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा भाग 23.
4: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: डॅड।
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 18वा श्लोक. अर्जुनाला आत्म्याबद्दल उपदेश करताना भगवंत म्हणतात, आत्मा नित्य अविनाशी अगम्य आहे. असा आत्मा ज्या देहाच्या वस्तीत आहे तो देह विनाशी आहे. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. आचार्य विनोबाजी म्हणतात, विनाशी हा देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्सीमते आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव. आत्मा चिरंजीव आहे, अविनाशी आहे, अक्षयी आहे. त्याचं तत्व प्रमाणादी निश्चित करणं अवघड आहे. अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत पुढे म्हणतात, आत्मा हा शरीराचा मालक आहे, त्यांनी हा देह धारण केलेला आहे. जणू काही देह हा त्यांनी केलेला पेहराव आहे. भगवंतांचे पुढचे शब्द महत्वाचे आहेत. भीष्म द्रोणादिकांचे देह मर्त्य आहेत, तरी त्यांचा आत्मा अमर आहे. म्हणजे युद्धात त्यांना तुझ्या हातून मरण आलं तरी त्यांचा आत्मा अमर आहे. हे लक्षात घेऊन अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाचा विषाद दूर करताना त्याचं जे सद्य कर्तव्य आहे त्याकडे भगवंत मधून मधून आठवण करून देतात. ज्याला मराठीत आपण हलवून खुंटा बळकट करणं म्हणतो तसं, किंवा गाण्यात जसं एक कडवं संपलं की परत ध्रुवपद म्हणजे पालुपद येतं, तसं गीता सांगताना भगवंत असं पालुपद म्हणत राहतात. भले देह विनाशी आहे, आत्मा अक्षय आहे, याचा अर्थ कोणी आपल्या कर्तव्य कर्माला विसरू नये. आत्ताची प्रवृत्ती, कर्तव्य आणि निवृत्ती यांची सांगड भगवंतांनी घातली आहे. आत्ता या क्षणाला आत्म्याबद्दल साऱ्या गोष्टी लक्षात ठेवून अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाची मानसिक स्थिती सांभाळत त्याला त्याच्या आता करायच्या कर्माची म्हणजे युद्धाची जाणीव भगवंत करून देत आहेत. ही जाणीव पूर्ण गीता सांगताना भगवंत मधून मधून करून देत आहेत. एखादं कडू औषध घेण्यासाठी आई बाळाला, हे औषध घेतलं की तुला साखर देईन असं म्हणते. याचा अर्थ तू औषध घे, साखर हे औषध नाही. ती खाण्यासाठी हे औषध घ्यायचं नाही, औषध घेण्यासाठी तिचं आमिष आहे. तेव्हा अर्जुना उठ, शत्रूला मारून यश संपादन कर. गीतेत या कर्तव्य कर्माची वारंवार आठवण भगवंत करून देत आहेत. त्यातलं महत्वाचं आत्म्याचं हे शाश्वतपण सांगताना, देह पडला तरी आत्मा चिद असतो, तो मरत नाही, म्हणून तू युद्ध कर असं भगवंत सांगत राहतात. गीता रहस्यात लोकमान्य टिळक अनेक उदाहरणं देतात जी गीता सांगताना भगवंतांनी अर्जुनाला कार्यप्रवण करण्यासाठी सांगितली. भगवंत अर्जुनाला आत्म्याचं वैशिष्ट्य सांगतात. जो ह्या आत्म्याला मारणारा समजतो किंवा

जो कोणी याला मृत समजतो त्यांना आत्म्याबद्दल खरा बोध झालेलाच नाही. आत्मा स्वतः कोणास मारत नाही किंवा कोणाकडून मारलाही जात नाही. तो कधी मृत होत नाही. आत्मा न मरतो ना मारतो. कठोपनिषदात नचिकेताची एक कथा आहे. वाजश्रवस नावाच्या सकाम कर्म करणाऱ्या मुनीने विश्वजीत यज्ञ केला. त्यात त्यांनी आपलं सर्वस्व दान केलं. त्यात त्यांनी काही भाकड गाई दान केल्या. त्याचा सुपुत्र नचिकेत याला ते न पटल्यामुळे त्यांनी आपल्या पित्याला, मला कोणाला दान करणार आहात असं एकदा नाही तीन तीन वेळा विचारलं तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन तुला मृत्यूला दान करणार आहे असं म्हटलं. तो नचिकेत स्वतः यमाच्या दारी गेला. तिथे त्याला तीन दिवस त्या यमाची प्रतीक्षा करायला लागली. तेव्हा अतिथीला उपाशी पोटी खोळंबवत ठेवलं म्हणून यमाला वाईट वाटलं. त्यामुळे त्यालाच वंदन करून याची क्षमा मागून त्याला तीन वर मागायला यमधर्म सांगतो. पहिले दोन वर प्रेयस असल्यामुळे ते यम सहज मान्य करतो पण त्यातला तिसरा वर श्रेयस असतो. भल्या भल्यांनी अख्खं आयुष्य खर्च करून ज्याचं ज्ञान मिळालेलं नाही असा वर द्यायला यमराज विचार करतो. कारण तो वर असतो, मला आत्म्याचं ज्ञान हवं आहे. हा अतिशय सूक्ष्म गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तो समजण्यासारखा नाही, तू अजून लहान आहेस, तेव्हा दुसरा वर माग असं यम त्याला सांगतात. त्या बदल्यात तो अनेक गोष्टींची लालूच नचिकेताला दाखवतो. पण नचिकेत बधत नाही. शेवटी त्याच्या ठामपणावर समाधान पाहून यमधर्म त्याला आत्म्याचं ज्ञान देतो. यमधर्म सांगतो, न जायते म्रियते वा विपश्चित, नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित, अजो नित्यः शाश्वतो अयं पुराणे, न हन्यते हन्यमाने शरीरे. हा ज्ञानमय आत्मा असा जन्म पावत नाही की मृत्युमुखी पडत नाही. तो दुसऱ्या कशापासून उत्पन्न होत नाही. त्याचं शुद्ध स्वरूप कधीही बदलत नाही. तो जन्मरहित, क्षयरहित, वृद्धिरहित आहे. शरीर मरून गेलं तरी तो मरत नाही. हंता चैमन्यते हंतुम, हतश्चैमन्यते हतम, उभौतौन विजानीतो, नायम हंती न हन्यते. मारणारा जर समजेल मी आत्म्याला मारेन आणि मरणारा जर समजेल आत्मा मरेल, तर त्या दोघांनाही आत्मस्वरूप कळलेलं नाही. कारण आत्मा मारत नाही आणि मारलाही जात नाही. आत्म्याचं हे ठाम स्वरूप उपनिषदांपासून सांगितलं गेलेलं आहे. ते कथन करणारे अर्थात स्वतः भगवंत आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्राचं ते सौंदर्य आहे, वैशिष्ट्य आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपली ताकद, आपला स्मार्टनेस कशामुळे आहे, कशात आहे हे सांगतो. आपण आपलं परीक्षेतलं यश, नोकरीतला हुद्दा, शरीराचं सौंदर्य यात स्वतःचं मोजमाप करतो. पण या सगळ्याचा कारक जो आत्मा आहे, ती या सगळ्या मागची शक्ती आहे हे लक्षात घेतलं तर आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आंतरिक शक्तीचं महत्व आपल्याला पटेल. आपण सतत म्हणतो आज आहे उद्या नाही, मग एवढी धावपळ कशासाठी. भगवान सांगतात, शरीर संपणार आहे हे नक्की, पण तुझ्यात हे चैतन्य ज्याच्यामुळे आहे तो आत्मा अमर अविनाशी आहे. आपल्याला जर आपल्या मर्यादांची भीती वाटत असेल तर हा श्लोक आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो आणि कर्तव्य करत राहण्याची प्रेरणा देत राहतो.

0: प्रणामस्तु।
1: श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर

कळवा prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचा भाग 23 आत्ताच आपण ऐकला. श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे 7:55 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: ओ, मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम
7: अभ्यासाचे गंभीर नाटक.

0: कोणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम
2: अभ्यासाचे गभीर नाटक. शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
5: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
4: बरोबर.
5: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
4: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादर करते विनायक मोरे.
0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
6: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रूपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांना

मधील फुकुओक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत दोन महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली, तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संबंध साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुझ समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन

0: जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या दोन विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका चार खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2, 5-7, 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. सदैव 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

संगीतबद्ध केली होती रवी दाते यांनी. आता ऐकूया विंदा करंदीकर यांची रचना. स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
1: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

0: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: श्रद्धेहो भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:40 झाली आहेत. ऐकणार आहोत काही मराठी चित्रपट गीतं.

अजय गोगावले यांच्या स्वरात लय भारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातलं गीत. मृण्मयी दडके, प्रगती जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीत आहे वैभव जोशी यांचं आणि संगीत अमित राज यांचं.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: ताई, नौकरी मिला ली.
3: अरे वाह, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई, नवीन मोबाइल, जीन्स, जैकेट.
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
2: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना.
3: आधी बजेट बनवायला.

0: मग खर्च कर.
1: पण ताई,
0: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
0: अच्छा,
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केलाय. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला. यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर, अरे नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: एक तारा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
5: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
6: बरोबर.
5: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचन क्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये येते.
4: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादर करते विनायक मोरे.
0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अजय गोगावले यांच्या स्वरात समीर पाटील यांनी लिहिलेलं आणि अभिनय जगताप यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, चित्रपट डंका हरिनामाचं.

0: मनुष्यदेह कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
0: कार्यक्रमातलं शेवटचं गीत आनंद भाटे यांच्या स्वरात. संत कान्हूपत्रा यांचं गीत संगीतबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी. चित्रपट बालगंधर्व.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. आता सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज ऐकूया पावसाळा आणि झाडांचं उन्मळून पडणं याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहेकरे यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. सप्ताह विशेषमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाऊस तो आधी उशिरा आला, आला तो इतका की महिन्याभराचा पाऊस एक दोन दिवसातच बरसला. या पावसात अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली, त्यातून जीवितहानीही झाली. झाडं पडण्याच्या या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली असं वाटावं इतकी त्याची संख्या आहे. झाड उन्मळून पडण्याच्या या घटनेबद्दल आज आपण नीट समजून घेऊया. यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे वनस्पती अभ्यासक डॉक्टर कांचनगंगा गंधे यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी अतिशय सोप्या साध्या मराठी भाषेमध्ये वनस्पतीशास्त्रा संदर्भात

0: झाडांच्या बद्दल विपुल असं लेखन केलेलं आहे आकाशवाणीसाठी आणि बाहेरही इतर माध्यमांमध्ये. मॅडम, मी आत्ता जे म्हटलं की झाडं उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, आणि यावर्षीचं वैशिष्ट्य काय होतं, या घटना का वाढल्या असतील याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: यावर्षी जरा आणि पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच, म्हणजे अगोदर म्हणण्याच्या पावसाळा सुरू झाल्या झाल्या लगेचच झाडं उन्मळून पडल्याचं.
0: हो.
1: आणि त्याचं कारण असं आहे की यावेळेला उन्हाळा, म्हणजे ऋतू किती बदलतोय आपण पाहतोय. उन्हाळा खूप होता आणि तो अगोदर म्हणजे फेब्रुवारी पासूनच सुरू झाला. तो इतका होता आणि बराच काळ टिकला. आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये तर 42 डिग्री वगैरे असं टेम्परेचर मी तरी कधी पाहिलं नाही किंवा अनुभवलं पण नाही.
0: आणि सलग 8-8 दिवस एकच
1: महिना 1.5 महिना होता. त्यामुळे काय झालं की मातीतून जे पाणी मिळायचं ते माती म्हणजे वनस्पती किंवा त्यांची मुळं ती शोषून घेत होते. त्यामुळे माती सगळीच विरळ झाली, म्हणजे त्याच्यामध्ये
0: भुसभुशीत झाली.
1: भुसभुशीत झाली म्हणण्यापेक्षा हवेच्या पोकळ्या तिथे खूप निर्माण झाल्या. आणि झाडांचं असं झालं की त्यांना पाणी तर हवं होतं, पाणी तर मिळत नव्हतं. कारण किती झाडांना आपण पाणी घालणार जाऊन. त्यामुळे काय झालं की ती माती झाली सुटी. आणि कुठलीही कुठलाही सजीव, मग तो प्राणी असो नाही तर वनस्पती असो, ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करतात, तर स्वतः थोडेसे बदल करतात. तर वनस्पती जरी अबोल असल्या तरी सुद्धा त्यांनी स्वतःचं अंतरंग बदलून घेतलं. त्यांनी काय केलं त्यावेळेला, म्हणजे जेव्हा उन्हाळा खूप होता तेव्हा, कारण आपल्याला माहितीये की पानांच्या ह्याच्यामधून पाणी बाहेर पडतं, पर्णछिद्रांमधून ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो, तर त्याच्यातून पाणी अतिरिक्त बाहेर पडत असतं एरवी सुद्धा. पण ह्यावेळेला आता कसं झालं की पानंही सुकायला लागली, पर्णछिद्र त्यांनी बंद करून टाकली झाडांनी, ते स्वतःनीच अंतर्गत बदल व्हायला लागले त्यांच्या ह्याच्यात. त्यांनी पर्णछिद्र बंद केली, त्यामुळे झालं काय की पाणी तसं मुळांना किंवा झाडांमध्ये टिकलं. पण झालं काय की पर्णछिद्रांमधून वनस्पती ज्या कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि त्याच्यामुळे जे प्रकाश संश्लेषण म्हणतो आपण, म्हणजे फोटोसिंथेसिस होतं, ते कमी व्हायला लागलं. साहजिकच अन्न पण कमी झालं, प्रक्रिया कमी झाली. त्यामुळे झाडांना पूर्ण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की न्यूट्रिशन पाहिजे ते मिळालं नाही. त्याच्यामुळे झाडं आतून थोडी थोडी सुकायला लागली. आणि जेव्हा आत्ता आपण यावर्षी बघितलं की इतका जोराचा पाऊस आला, एरवी कसं होतं आपल्याला की उन्हाळा थोडा संपला आणि थोडा थोडा पाऊस सुरू झाला की मग वनस्पती पण स्वतः ऍडजस्ट करतात. आणि त्या यावेळेला त्यांना ऍडजस्ट करायला वेळच मिळाला नाही, कारण इतका जोराचा एकदम पाऊस आला आणि म्हणजे माती जी होती ती एकदम पाण्याने भरली, चिखल झाल्यासारखा झाला. त्याच्यातून वनस्पतींना म्हणजे मुळांना ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे म्हणजे जे आपल्याला माहितीये की मुळांना उपमुळं पण खूप आहे, त्या उपमुळांना सुद्धा काहीही करता आलं नाही, म्हणजे त्यांना त्या चिखलामध्येच थांबावं लागलं. पाणी वरती तरी काही मुळांनी वरती पाणी हे करून शोषून घेतलं, याच्यातलं ऑक्सिजन मिळाला नाही, पण पाणी मात्र काही मुळं जी मोठी होती ती पाणी त्यांनी शोषून घेतलं, वरपर्यंत घेतले. आणि ज्या जलवाहिन्या आणि अन्नवाहिन्या अशा दोन वाहिन्या झाडांमध्ये असतात त्या जलवाहिन्यांवर ताण आला, कारण इतके दिवस पर्णछिद्र बंद होती, ती एकदम ओपन झाली, उघडी झाली, नंतर खालून पाणी वरती यायला लागलं. त्यामुळे त्यांना तो ताण सहन झाला नाही. आणि खरं म्हणजे जलवाहिन्यांच्या ज्या भिंती किंवा आवरण ज्याला म्हणतो, तर ती सेल्युलोज आणि लिग्निन असे दोन जे केमिकल्स आहेत, म्हणजे ज्याला बायो पॉलिमर म्हणतात, तर त्यांनी बनलेली असतात. पण तो ताण इतका झाला एकदम, कारण ऑल ऑफ अ सडन खूप जोरात पाऊस आला, एकदम आला तो, आणि तो बरेच 3-4 दिवस कंटिन्युअस पडत होता. त्यामुळे झालं काय की त्या जलवाहिन्यांवर आणि अन्नवाहिन्यांवर दोन्ही याच्यावर ताण आला. तो ताण आल्यामुळे त्या फुटल्या. त्या फुटल्यामुळे आतमध्ये त्यांचं सगळं जे काही अंतररचना होती ती बदलली. ती बदलल्यामुळे झाडांना इतक्या पटकन सावरता येत नाही, त्यामुळे ती झाडं सगळी उन्मळून पडली. आणि बरीचशी म्हणजे जी ज्या झाडांची मुळं सर्फ म्हणजे जमिनीच्या लगत असतात, मुळं किंवा मातीच्या किंवा जमिनीच्या लगत आहेत, ती झाडं जास्त उन्मळून पडली. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालंय की सिमेंटचे रस्ते म्हणजे तयार करत असताना त्या खोडा म्हणजे वनस्पतींच्या खोडाच्या एकदम बुंध्याजवळ त्यांनी खूप सिमेंट ओतलंय. म्हणजे मी अनेक ठिकाणी बघितलं, खूप जणांना सांगूनही बघितलं.

0: राहिलेलं जे काही कॉन्क्रीट म्हणा किंवा ज्याला काळं हे पाट त्याच्यावर ते सगळं ओतून देतात, त्यामुळे सबंध बुंधा हा करपल्यासारखा झालाय अनेक ठिकाणी पुण्यामध्ये. आपल्या मी बघितलंय अनेक जणांना सांगून झालं, डांबर ओततात, राहिलेलं पिपातलं डांबर तिथे झाडाच्या तिथे ओतून देत आहेत. पण आणि त्यामुळे सुद्धा ना झाडांना श्वासोच्छ्वासच घेत आहेत, त्यामुळे ती मरत आहेत आणि पडत आहेत. म्हणजे उन्मळून पडणं ज्याला म्हणतो आपण मुळासकट, कारण मुळासकट उन्मळणं म्हणजे काय होईल, मुळासकट जे काही पडत आहेत उन्मळून पडत आहेत, तर त्याला कारण हे आहेत सगळे, मुळांना ऑक्सिजनच मिळत नाहीये आणि चिखल आणि डांबर.
1: आणि उन्मळून पडलेली झाडं कितीतरी जुनी, अनेक ठिकाणची जुनी जुनी मोठे

0: जुनी
1: हो
0: अनेक ठिकाणची जुनी जुनी मोठे मोठे वृक्ष
1: वृक्ष
0: उन्मळून
1: पडलेत.
0: पडलेले
1: हो
0: आपण पाहिले आहेत. पण झाडाची जी अवस्था तुम्ही आत्ता वर्णन केलं, इतकी सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये घडते आणि आत्ताचा उन्हाळा वेगळा आणि
1: बरोबर.
0: पाऊस आलेला लगेचचा जोरदार, त्याच्यामुळे हे अनेक ठिकाणी घडलं. पण एखादं झाड वठलं आहे आपण असा शब्द वापरतो,
1: हो
0: तर त्याच्या काही खुणा कशा सांगता येतील की ह्या झाडापासून धोका आहे हे वेळेत समजून घेण्यासाठी
1: बरोबर.
0: अशा काही खुणा तुम्ही सांगाल का?
1: जे संबंधित अधिकारी आहेत किंवा तिथे जे काम करतात त्यांना हे अगोदर शिक्षण दिलं पाहिजे, किंवा त्यांनी एप्रिल मे मध्ये सुद्धा अशी जाऊन त्याची पाहणी करायला पाहिजे की ती झाडं वटली आहेत आणि ती का वटली आहेत. कारण काही वेळेला असं होतं की कुठल्याही कुठली तरी एक फांदी तोडतात, मग ती ते झाड वटतं. कारण ती फांदी तोडली की झाडांचं म्हणजे मुळांना मुळं झाडाला आधार देतात. एकाच बाजूची फांदी तोडल्यामुळे त्यांचं गुरुत्व म्हणजे वनस्पती जगा वृक्षाचं गुरुत्व मध्ये ढळतो आणि ते जे कसं होतं की अनबॅलन्स ज्याला म्हणतो त्यामुळे ते झाड पडतं. हेरून कसं ओळखायचं की हे झाड वटलंय, तर ते झाड वटत असताना आतली जी अंतररचना आहे तर ती पूर्ण बदलते. ते म्हणजे नक्की काय होतं की हळूहळू म्हणजे जेव्हा झाड एकदम म्हणजे वयात येत किंवा जास्त वयाचं होतं त्यावेळेला हळूहळू जसं आपलं होतं की वय झालं की आपले काही काही कार्य करता येत नाही, तसं झाडांचं पण आहे. आतमधल्या जलवाहिन्या आणि अन्नवाहिन्या यांचंही काम हळूहळू कमी होतं, कारण त्यांच्यावरची जी आवरणं आहेत तर ती आवरणं थोडी थोडी अशी काय म्हणतो आपण त्याला थिन व्हायला लागतात. आणि मग ती हे झाली की आतल्या आत त्यांना पाणी किंवा अन्न म्हणजे जी मुळं पाणी शोषतात, पानांपर्यंत नेतात. पानं जरी त्यांनी अन्न तयार केलं तरी त्या वाहिन्यांना तेवढी क्षमता असते पण कमी होते. आणि मग त्या म्हणजे जर खूप उंच असेल झाड किंवा कुठेतरी फांदी तुटली असेल तर त्या त्या भागापर्यंत ते अन्न पोचत नाही. आणि मग हे आता कसं ओळखायचं, ते ओळखण्यासाठी वनस्पती सुद्धा अशा आहेत की त्यांनी आपल्या आतमध्ये काय चाललंय हे बाहेर दिसतं. जसं आपण आजारी पडलो की आपल्या चेहऱ्यावर म्हणा किंवा
0: काहीतरी खुणा दिसतात,
1: काहीतरी खुणा दिसतात, तशा वनस्पतींच्या ह्याच्यावर पण दिसतात. म्हणजे ते कसं होतं की आपल्याला हे लक्षात केव्हा येतं, मोठ्या झाडांवर ते पटकन लक्षात येत, लहान झाडांवर त्याला जरा वेगळ्या पद्धतीने बघावं. आपण जे रस्त्याच्या कडेला मोठमोठे वृक्ष लावलेले आहेत तर त्या झाडांची जी साल ज्याला आम्ही बार्क म्हणतो, तर त्या बार्क मध्ये किंवा त्या सालीमध्ये खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षण दिसायला लागतात. ती कशी होते, काही झाडांची काही वृक्षांची किंवा झाडांची साल जी आहे ती आपोआप गळून पडते. उदाहरणार्थ आपल्याला माहिती की निलगिरी, पेरू अशी जी झाडं आहेत तर ती
0: पांढरे बुंदे दिसतात.
1: पण जेव्हा ज्या झाडांची किंवा वृक्षांची साल गळून पडत नाही पण हे जेव्हा वटतं झाड किंवा आता हे काय म्हणायचं त्याला वय त्याचं वाढलंय का ते मरायला टेकलंय हे कसं ओळखायचं, तर एक तर त्याचा पहिलं म्हणजे सालीचा रंग बदलतो. दुसरी गोष्ट म्हणजे
0: पांढरट होते, साल
1: पांढरट होते, डार्क तपकिरी होते, काळी होते,
0: म्हणजे
1: प्रत्येक
0: वृक्षाच्या जातीप्रमाणे ते वेगळं असतं.
1: आणि कसं होतं की त्यांच्या तिथपर्यंत पाणी पोचेलच याची गॅरंटी कारण देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर चिरा पडतात, कारण पाणी आणि अन्न तिथपर्यंत पोचतच नाही. खरं म्हणजे मी ते नंतर सांगते की त्या सालीच्या तिथे म्हणजे चिरा पडायला लागल्या की हवेतले जंतू किंवा मातीतलं जंतू असे ते तिथपर्यंत जातात. पण फंजाय किंवा बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो ते छोटे ते तिथे जातात आणि मग त्यांना जखम व्हायला लागते. झाडांना जखम झाली की आणखीन कुठले कुठले जंतू येऊन तिथे मोठी करतात ते जखम आणि मग तिथे खड्डा पडतो. तुम्ही बघितलं असेल की त्या खोडांवर काही ठिकाणी बघा असे लांबच्या लांब उभ्याच्या उभ्या रेघा किंवा भेगा पडलेल्या,
0: बरोबर
1: ते ह्याच्यामुळे असतात. आणि त्यामुळे काय होतं की त्या ह्याच्यामुळे सुद्धा झाड उन्मळून पडू शकतं,
0: आतून पोखरली गेलेत असं आपण म्हणतो.
1: आणि कसं होतं की त्यांना म्हणजे आपल्याला जसं आपण कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा किंवा काही झालं तर आपण फाईट करतो, तसंच
0: झाड पण करतात
1: त्या. आणि स्वतःच्या स्वतः संजीवक आहेत त्या स्वतः आतमध्ये काहीतरी केमिकल्स म्हणा किंवा रसायनं तयार करतात आणि जखम आतून भरून काढतात. आपल्याला पटकन ते दिसून येत नाही. मी बघितलं असेल की एखादा खोड जर किंवा फांदी आपण तोडली तर काही दिवसांनी त्याच्यावर असं गट्टू आल्यासारखं, तर तो त्या आतून ती जखम सील करतात. मीच माझा संजीवक असं त्यांना म्हटलं तर खरंच म्हणजे खरं येते. आणि मी अशा काही झाडांचं किंवा ह्याच्यावर खूप निरीक्षण केलं की किती किती महिन्यामध्ये ते झाड म्हणजे मोठा वृक्ष असेल तर किती

0: महिन्यामध्ये ते त्याचं सील होतं, जखम त्या भरून काढतात. आणि जर ती जखम भरली गेली नाही तर असं आपल्याला लक्षात येईल की ते तसंच्या तसं राहतं. मग झाड म्हणजे बाहेरच्या हवामानामुळे किंवा पाण्यामुळे उष्णतेमुळे ते झाड मरायला लागते, ते तिथली जखम भरूनच येत नाही. त्याच्यावर जे गट्टू म्हणते मी तो येत नाही. आणि मग ते लक्षात यायला लागतं की आता हे झाड केव्हा तरी कोसळणार, ही एक आहे. शिवाय त्याच्यामध्ये कसं होतं की ज्याला साल म्हणते किंवा बार्क, त्याच्या खाली काही अन्नवाहिन्या आणि विशेष करून अन्नवाहिन्या असतात, कारण जलवाहिन्या असतात त्या मृत असतात, मृत पेशी म्हण, आणि या अन्नवाहिन्या त्या जिवंत पेशी असतात. तर त्यांना त्या सुद्धा कधी कधी ह्या बार्कमुळे किंवा सालीमुळे, म्हणजे साल जर करपायला लागली त्यामुळे, तर त्यांनाही धोका पोचतो. त्यामुळे अन्न पोचत नाही शेवटपर्यंत, आणि त्यामुळे मग ते झाड मरणार आहे हे सालीवरनच लक्षात यायला लागतं. आणि असा जो हा प्रकार मी आता म्हटलं की तो एप्रिल मे मध्ये जर केला किंवा कुठलं झाड आता आतून सुकाय, कारण ते दिसतं आतून सुकायला लागलं, म्हणजे बाहेरूनच त्याच्यावर जर जखम झालेली असणार, जखम ती जखम जर भरून गेली नाही तर
1: त्याचा अर्थ ते झाड पडणार आहे,
0: आतून काहीतरी बिनसलंय असं हे होतं.
1: हे वेळेत आपण ओळखू शकतो आणि अशी झाडं वेळेत उतरवणं किंवा ती तोडणं हे गरजेचं होऊन बसतं.
0: पण तोडून सुद्धा म्हणजे आपल्यालाच हे होतं की अरे काय एवढं मोठं झाड आहे आणि तोडताय. जसं म्हणतो की वृक्षारोपण हा जो प्रकार आहे तो अख्खाच्या अख्खा आपल्याला उचलता येतो, ते अख्खाच्या अख्खा आपल्याला दुसरीकडे लावता येतो. ते कसं करायचं की त्याला दोन तीन, म्हणजे जर तर पावसाळ्यात जर आपल्याला करायचं, शक्यतो पावसाळ्यात का करू नये, मुळांच्या तिथे अगदी खूप गच्च माती असते, खूप दिवस सुद्धा असं उन्मळ म्हणजे काढलेलं झाड दिवस नाही ठेवू शकत बाहेर, ती मुळं पण सुकायला लागतात, कारण मुळांना शेवटी माती पाहिजे आणि ओलावा पाहिजे. जरी ती माती पण ती चिकट माती असते, जर पावसाळ्यात आपण ज्याला आपण चिकट माती, त्यामुळे ती पावसाळ्यात न काढता त्याच्या अगोदरच काढायला पाहिजे. आणि ती काढत असताना दुसरीकडे करत असताना नायट्रोजनचा वापर जास्त करायला पाहिजे. जर मोठमोठी झाडं किंवा वृक्ष असे, आणि मी इंग्लंडच्या क्यू गार्डन मध्ये स्वतः बघितलेलं आहे, ते मोठेच्या मोठे वृक्ष, म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या तिथे वादळ झालं त्यावेळेला त्यांनी वादळ संपल्यानंतर मोठे वृक्ष दुसरीकडे वृक्षारोपण केलं त्याचं पूर्ण. आणि मी ते पूर्णच्या पूर्ण ती हे बघितली. त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे मोठमोठ्याली इंजेक्शन्स असतात नायट्रोजनची, आपल्याकडे तो प्रकारच माहिती नाहीये. मी त्यांना विचारलं हे काय आहे, तर त्यांनी सांगितलं की हे नायट्रोजनची इंजेक्शन्स आहेत. म्हणजे बॉटनीची असल्यामुळे मला माहिती होतं की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेऊ शकतात, नायट्रोजन नाही घेऊ शकत, मग तो आपल्याला बाहेरून पुरवावा लागतो. मग तेव्हा जर आपण आपल्याला वृक्षारोपण करायचं असेल तर नायट्रोजन जास्त, पण युरिया नाही वापरायचा, नायट्रोजन जास्त पाहिजे. आणि तो आपल्याला वेगवेगळ्या खतातून देता येतो, त्यामुळे आणि ते सक्सेसफुल होतं, यशस्वी होतं.
1: पुनरोपण करताना याचा विचार करायला पाहिजे.
0: कोणी हा प्रकार करत, नायट्रोजन तर मुळीच देत नाही, ती माती नाहीतर काहीतरी खतं घालतोय. खतं इतकी म्हणजे चिवट म्हणजे अशी चिकट असतात की परत मुळांना श्वासोच्छ्वास करता
1: येईल. मगाशी तुम्ही झाडांच्या बॅलन्स बद्दल बोललात की त्याच्या फांद्या कापताना त्याचा विचार करायला पाहिजे, हे थोडं समजून सांगा ना.
0: कसं होतं, प्रत्येक वृक्षाचं म्हणा किंवा झाडाचा डोलारा ठरलेला असतो, तो कसा वाढायचा हे त्यांनी, म्हणजे प्रत्येकाचं ती ढबच असते. म्हणजे काही वृक्षांचं कसं होतं की ते गोल असतात, बीचोबी जातात, काही फांद्या खूप पसरतात. आणि मग ते काय होतं की वनस्पतींची जी मुळं आहेत त्यांची कार्य खूप आहेत. एक तर नुसतं पाणी शोषून घेत नाही, तर तो डोलारा सगळा त्याच्यावरच अवलंबून असतो, ते घट्ट पकडून ठेवतात. पण काय होतं की काही वेळेला म्हणजे
1: रस्त्यावर येणाऱ्या फांद्या छाटल्या जातात पावसाळ्याच्या आधी,
0: त्या छाटल्यामुळे काय होतं की एकाच बाजूला तो सगळा भार जातो आणि मग परिणामी ते तुटतं. कसं तुटतं की एकाच बाजूला खूप खूप अन्न जातं, पाणी जातं, इकडे दुसऱ्या बाजूला काहीच नसतं, त्याला आधारच नसतो काही, त्यामुळे ती तुटतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की फांद्या तिथपर्यंत म्हणजे न गेल्यामुळे त्यांचा गुरुत्वमध्ये जो असतो झाडाचा, तर तो पडतो. काही ठिकाणी बघा की पारंब्या म्हणा किंवा वडाच्या झाडाच्या पारंब्या म्हणा हे, तर त्या काहीतरी विचित्र पद्धतीने तोडतात. तर येत होते त्यावेळेला, आता त्यांनी काय केलंय की ज्ञानेश्वर पादुकाचे तिथे म्हणजे रोप लावलंय अगदी रस्त्यातच, त्याला अगदी पिंजरा पिंजरा करून ठेवलंय. आता येताना त्याचा त्रास झाला, पण हा वृक्ष वाढणार तिथे, पण तो परत एकदा रस्त्याच्या ह्याच्यामुळे आल्यामुळे ते मरणार आहे. तो कशासाठी करायचं आहे, म्हणजे ती गुरुत्वमध्य तुम्ही बरोबर साधायला पाहिजे. आणि फांद्या तोडताना जर रस्त्याच्या बाजूच्या फांद्या तोडल्या तर त्याच बाजूला दुसरीला पण त्या तोडल्या पाहिजेत, तर बॅलन्स होतो.
1: बरोबर.
0: कारण प्रत्येक झाडाचा वृक्षाचा

0: बोलारा हा पूर्णपणे ठरलेला असतो आणि जर तो त्या याच्यात जर गेला नाही, मधला जो गुंध्याचा जो भाग आहे ना, तर तो तिथे कट म्हणजे त्याला चीर पडते इतका तो, म्हणजे तो वनस्पती किंवा वृक्ष खूप सोसून घेतात. पण अगदीच असह्य झालं, कारण एकाच बाजूचा भार आपल्यालाही लक्षात येतं की एक बाजूचा भार आपण एकाच हातात काही उचललं खूप, दुसरं आपण वागतो तसं. फक्त त्यांना बोलता येत नाही, दाखवतात की हे असं आहे. त्यामुळे फांद्या रस्त्याच्या बाजूला आल्या तर जरूर तोडा.
1: वृक्ष लागवड करताना पण हा विचार महत्वाचा आहे ना, की कुठला वृक्ष कुठे लावला गेला पाहिजे. कारण आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की कुठली झाडं लावली पाहिजे. आणि याच्यापूर्वीच एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की आत्ता जी पडलेली झाडं आहेत त्याच्यामध्ये भारतीय वृक्षांचं प्रमाण कितपत आहे, आपण त्याच्याबद्दल काय सांगूया.
0: खरं म्हणजे सांगायचं म्हणजे भारतीय वृक्ष आणि हे कुठेही कुठलाही वृक्ष, जरी आता भारतीय वृक्ष काय म्हणतात त्याला, माझं मत आहे की आपल्या संस्कृतीमध्ये जी झाडं सांगितली ती भारतीय आहे असं आपण म्हणू ती हे वृक्ष आहे. तिथली भारतीय वृक्षांमध्ये कसं आपण का म्हणायचं त्याला, की आपल्या इथली माती आपल्या इथलं हवामान ते त्यांना सोसतं. आता तुम्हाला वाटेल की गुलमोहर आपला आहे, पण गुलमोहर आपला नाही आहे, पण किती ठिकाणी लावला आहे, अनेक ठिकाणी लावलाय, तो इथे वाढला
1: त्याला आणि तो लावला तेव्हा हा विचार कदाचित नसेल
0: नसेल तेही आहे. आणि आता हे गुलमोहरासारखी झाडं तुम्ही बघितली असतील तर त्याची जी मुळं आहेत ना, त्या जमिनीलगत असतात किंवा ती वरती पण येतात. त्याला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची मुळं म्हणतो, पण ती जमिनीलगत पण वाढतात. आणि जर मग आठवणीने हे सगळे लोक की काय म्हणतो पण फुटपाथच्या तिथे किंवा रस्त्याच्या कडेला लावतात, ते खरं झाड तिथे म्हणजे तो वृक्ष तिथे लावण्याचा नाहीये. तो मोकळ्या पटांगणात लावायला पाहिजे, म्हणजे मग त्याची मुळं जरी वरती आली किंवा त्याला जमिनीलगतच असतात त्यामुळे ती पडणार नाही किंवा मग ते चांगली वाढत. आणि माझं तर मत असं आहे की तुम्ही आता म्हणाल की आत्ता जे झाडं लावा किंवा आत्ता लाव लगेच सुरू करतील, तर तसं न करता मला असं वाटतं की जेव्हा, कारण आत्ता पाऊस खूप पडतो चिखल होतो, लोक आठवणीने लावतात झाडं जून जुलै मध्ये, पण तसं न करता थोडासा म्हणजे
1: उघडी पडली
0: तेवढा. कारण जेव्हा आपण एका ठिकाणाहून झाड दुसरीकडे लावत असतो त्यावेळेला त्यालाही शॉक बसतो, आपल्याला दुसरीकडे जायचंय, त्याला ऍडजस्ट करण्यासाठी थोडा तरी वेळ पाहिजे की नाही. पण तुम्ही जर सतत पावसाच्या ह्याच्यातच लावलं तर त्या मुळांना श्वासोच्छ्वास घेता येत नाही, त्या मातीशी त्यांना जुळवून घेता येत नाही, आणि ते जुळवून घेण्यासाठी थोडी तरी उघडी पाहिजे. आणि माझं तर मत असं आहे की साधारणपणे आपल्याकडे आता यावर्षी काय होत आहे माहिती नाही, पण साधारणपणे जुलै एंडला किंवा ऑगस्ट 15 ऑगस्ट नंतर झाडं लावली टिकतील. माझं म्हणणं असं आहे की आता लोक खूपच्या खूप काय काय लावत असतात आणि ती टिकत नाहीत, कारण ते एकतर पहिली गोष्ट म्हणजे कोणी बघत नाही त्याच्याकडे, नंतर तिथे काय चाललंय भसाभस, नुसते फक्त फर्टिलायझर पहिल्या वेळेला खतं घालतात, नंतर त्याचं काय होतं माहित नाही, कारण खतं ती पाण्यामुळे वाहून जातात. आत्ता जर आपण
1: झाडं लावली तर,
0: पण मग नंतर लावली. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की आपण झाड कुठे लावणार आहोत ते झाड कोणतं आहे हे बघायला पाहिजे, त्याचा विस्तार वरती गेल्यानंतर विस्तार किती होणार आहे, डोलारा किती होणार आहे, त्याच्या फांद्या कुठे कुठे जाणार आहेत. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडं जर समजा रस्त्याच्या कडेला लावायला लागले तर त्याच्या ज्या म्हणजे ज्या फांद्या फुटतात तर त्या किती उंच गेल्यानंतर फांदी फुटते याचा विचार करा.
1: खोड किती उंच होईल आणि मग फांदी फुटेल.
0: वेळेला असं होतं की रस्त्याच्या कडेला ते रस्त्याच्या म्हणजे बुंध्यापासूनच थोडस वरती फांद्या फुटतात, त्यामुळे होतं काय की त्या
1: रस्त्यावर येतात
0: ते कापतात, परिणामी काय होतं की झाडं लावतात पण ती कापली जात. पण ह्याचा सगळ्याचा विचार आणि ते झाड कोणतं आहे, कारण मी आतापर्यंत बघितलं की नुसतं वृक्षारोपण किंवा झाडं लावतात पण ते कोणतं झाड आहे हे कोणालाच माहित नसतं, आणि ते किती उंच होणार आहे त्याच्यासाठी. आणि कसं होतं की रस्त्याच्या कडेला साधारणपणे जर विचार करायला पाहिजे की हा रस्ता नंतर रुंद किती होणार आहे, आणि त्याच्यानंतर मग पुढे साधारणपणे 4 फुटाच्या पलीकडे ते झाड लावलं पाहिजे. कारण काय होतं की आपण रस्ते आता सगळे, पूर्वी माती होती घळी असायच्या रस्त्याच्या कडेला, त्या आता गेल्याच आहेत, आता सिमेंट आहे, त्यामुळे सिमेंटचं पाणी ते तिथपर्यंत जातं. निदान कमीत कमी 4 फूट
1: रस्त्यापासून लांब
0: ते लावल्या पाहिजेत, आणि थोडं तरी त्याला रिंगण केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की समजा आणखीन परत एकदा रस्ता दुरुस्त करायला घेतला तर त्याच्यात ते जायला नको, कारण ते पटकन सिमेंट आणि हे तर खूप
1: सिमेंटने नक्की झाडांना काय त्रास होतो.
0: हा तेच म्हणजे अशा पद्धतीने आपण ते झाडांचं अगोदर वर्गीकरण करायला पाहिजे, कसं आहे काय आहे कुठे वाढतंय काय आणि किती दिवसांनी त्याला फांद्या येणार आहेत. आणि आता तुम्ही जसं म्हणाल की सिमेंटचं काय होतं, सिमेंट म्हणजे सगळ्यात वाईट

0: झाडांसाठी. सिमेंटमध्ये माती हे होत नाही, माती नसते, त्यामुळे अन्न म्हणजे हवेच्या पोकळ्या ज्या म्हणतो तर त्या नसतातच. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे खत घालतो ते सिमेंट सगळं ओढून घेतं. दुसरी आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सगळ्यात आवश्यक वनस्पतींना जे लोह म्हणजे आयर्न म्हणतो आपण ते लागतं, तर तेही त्या ते शोषून घेतात. आणि मॅंगेनीज की जे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिससाठी उपयोगी असतं, तर ते शोषून घेतं सिमेंट. आणि झाडांना जे पाहिजे जी आवश्यकता आहे तेच मिळत नाही, त्यामुळे झाडं मरतात या सिमेंटचे हे आहे. आणि आता तर बघा, सिमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हार्डनिंग करण्यासाठी किंवा क्युअरिंग करण्यासाठी, त्याच्यात आणखीन हिपॉक्सी रेझिन वापरतात की घट्ट झालं पाहिजे. ते तर झाडांना म्हणजे हिपॉक्सी रेझिन वगैरे वापरलं तर झाडांना कधीच श्वास घेता येणार नाही.
1: रस्त्यापासून 4 फूट आत झाडं लावणं आणि दुसरं त्याच्या भोवती थोडी रिकामी जागा ठेवणं, आणि पार बांधायचा जरी असला तरी झाडाला श्वास घ्यायला जागा ठेवायला पाहिजे. आणि जागा ही खूप अवघड गोष्ट झाली आता आपल्याकडे, कारण रस्ते कधी मोठे होतील नगर रचनेच्या दृष्टीने आणि आपलं शहर ज्या पद्धतीने वाढतं आहे त्यामध्ये झाडं लावताना हा सगळा विचार मनामध्ये करायला पाहिजे. म्हणजे नुसती संख्या झाडांची वाढवून उपयोग नाही.
0: कुठली झाडं कोण कुठल्या ठिकाणी लावायची, आता आपण जर विचार केला की मंदिरात लावायची झाली तर मंदिरात तुम्ही छोटी झाडं लावा ना, घराच्या शेजारी तुम्ही छोटी झाड म्हणजे मध्यम उंचीचे वृक्ष लावा ना. मला सावली हवी आहे ना, मध्यम उंचीचे वृक्ष लावा. कितीतरी झाडं अशी आहेत की आणि असं तुम्ही अभ्यास करा की उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतील, थोड्या वेळ थोड्या दिवसांनी म्हणजे अगदी उन्हाळा ज्याला आपण वसंत ऋतू म्हणून येतील, वसंत ऋतूच्या अगोदरची येतील. म्हणजे तुमच्या घराला तुम्हाला जर सजवायचं असेल तर अशा पद्धतीची झाडं सिलेक्ट करा की जी मुळं खूप खोल जाणार नाहीत. आणि मुळं जर खूप खोल गेली किंवा पसरत गेली तर तुमच्या घराला धोका येईल. आता एखादं उदाहरण दिलं तर एक प्रसिद्ध राम मंदिर आहे पुण्यामध्ये, तर तिथे त्यांनी एक पिंपळाचा वृक्ष आहे तिथे खूप जुना आहे. नंतर एक ज्याला आम्ही एक कुठलं मुचकुंद म्हणतो तर ते मुचकुंद पण तिथे आहे, तोही खूप जुना आहे. पण त्याची सगळी मुळं पार आता मंदिरापर्यंत पोचलेली, मूर्तीपर्यंत पोचतीलच, पोचली असतील. हे मी उदाहरण सांगते 7 वर्षापूर्वी. तर ती झाडं कुठली कुठे लावा, प्राजक्त आहे, देवचाफा आहे, साधा चाफा आहे, सोनचाफा आहे, अशी झाडं तुम्ही, जास्वंद आहे, हे आहे, अशी झाडं तुम्ही देवालयाच्या जवळ लावा. ज्याच्यामुळे काय होईल किंवा देवाला पण फुलं होतील आणि त्यांची मुळं
1: खूप खोल जाणार नाहीत किंवा पसरणार नाही.
0: पसरणारी मुळं असली की खोल गेली पाहिजे. आता उदाहरणार्थ आपले कांचनाचे सगळे वृक्ष ज्याला आपण आपटा म्हणतो, तर त्यातली काही जी म्हणजे काही ज्या जाती आहेत त्या खूप छोट्या आहेत, ही जाती खूप वृक्ष होतात, त्यामुळे ते न लावता कुठली झाडं कुठे लावायची हा विचार करायलाच पाहिजे. आता शाळांसारख्या ठिकाणी तुम्ही मुलांना जी आवडते, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की लाजाळू, मुलांना ते आवडेल, हात लावला की ते मिटतील पानं, अशा पद्धतीची आणि जी त्यांच्या अभ्यासक्रमात आहे तर ती थोडीफार लावली तर त्यांनाही बरं वाटेल की बाबा शिकताना आपल्याला काय, आपल्याला कुठलं झाड बघायचं.
1: बरोबर मॅडम, पावसाळ्याचे अजून बरेच महिने बाकी आहेत आणि झाडं उन्मळून पडण्याच्या घटना आता ज्या झाल्यात आणि एक धसका बसलाय माणसानं की आपल्या घराभोवती असलेली झाडं सुरक्षित आहेत ना अशी शंका मनात येऊ शकते या सगळ्या घटनांमुळे. तर माझ्या घराभोवती असलेली झाडं सुरक्षित आहेत का नाही हे पाहण्यासाठी काही चाचण्या मला सांगाल का?
0: आता कसं होईल की काही झाडं किंवा आता फांद्या सुकायला लागतील, काही वेळेला पाणी अति पाणी झालं की त्यांनाही आतून सगळं त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मी आता जसं सांगितलं मग अशी साल जे आहे झाडाची तर ती अशी क्रॅक शिरा झाला जखमा होतात चक्क, आणि त्याच्यावर पुन्हा ते कॅन्कर ज्याला म्हणतो की सालींवर अशा गाठी दिसायला, आणि ते थोडस नेहमीच्या वेळेपेक्षा नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडं झुकलेलं दिसेल. ते झुकले म्हणजे दिसतं आपल्याला, कळतात ते झाड झुकलेलं असलं की आज ना उद्या ते पडणार आहे. म्हणजे आणि ते जर जोराचा पाऊस आला, जोराचा वारा आला तर आतल्या ज्या पेशी आहेत वेगवेगळ्या त्यांचा अंतरंगच बदलून जातो.
1: बरोबर. पण असंच एखादं झाड दिसलं भोवताली तर ते उतरवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आणि ती सगळी गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सांगा.
0: त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे महानगरपालिकेला जर आपण सांगितलं कुठल्या उंचीला पाडायचं किंवा की त्यामुळे ते पडलं तरी नंतर उगवेल, त्या झाडांमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांना परत पुनरुज्जीवन ज्याला म्हणतो आतल्यातून होतं. आणि अशी कितीतरी झाडं
1: हो म्हणजे एखादी फांदी खाली पडलेली पुन्हा त्याला फूट आलेली आपण पाहतो
0: किंवा जरी ती तिथेच राहिलं, खोड तिथेच राहिलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये ते ज्या काही सगळ्या अन्नवाहिन्या जलवाहिन्या आणि आतून त्या स्वतः तयार करतात रसायन, पुन्हा हे करायचं. पण जपानमध्ये जेव्हा हिरो

0: किंवा नागा सगळं बॉम्ब पडले, त्यावेळेला अनेक जण जळून गेली. बाहेरून लक्षात येतं ते की ती जी काही बार ती पूर्ण जळली. लोकांना असं वाटलं की ती पूर्ण झाडं मेली आहेत, पण जपान सरकारने काय सांगितलं, काढायची नाहीत. आणि काही वर्षांनी त्याला फूट आली आणि एक दोन झाडं अशी आहेत की त्यांना फुलं पण व्यवस्थित यायला लागली आहेत. म्हणजे हे वनस्पती स्वतःच स्वतः हे करतात आतून, ज्याला आम्ही होमिओस्टॅसिस म्हणतो, किंवा बदल करून आपण उभं राहायचं. असं हे जे आपण सुद्धा कितीतरी आल्या हे संकट आली तरी त्याला तोंड देतून परत उभं राहतो, तसं वनस्पती जरी अबोल असल्या तरी त्या आतून काहीतरी तयार करत असतात सतत. आणि हे त्यांचं जे आहे ना, हे आपल्याला बाहेरून कळायलाच पाहिजे आणि त्याचा त्याच्यासाठी निरीक्षण पाहिजे. आपल्या घरासाठी घराच्या बाहेर झाडं लावतो, अरे वाढतंय का, हो वाढलंय, आणि कसं वाढतंय, काय वाढतंय, त्याच्यात काही बदल होत आहेत का, पक्षी येत आहेत का, कुठले पक्षी त्यांना त्रास देत आहेत. कारण खूप वेळेला असं होतं की झाडाची साल किंवा झाड किंवा ज्याला खोड म्हणतो ते जर मऊ असेल ना तर काही काही पक्षी त्याला टोचा मारायला येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये इन्फेक्शन, ज्याला आपण जखम होऊ शकते, त्यामुळे सुद्धा झाड पडू शकते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे निरीक्षण हाच एक हे आहे की क्रायटेरिया, की त्याच्यामुळे आपण झाड पडणार आहे का नाही. आणि मुख्य म्हणजे त्याच्या फांद्या, जेव्हा आपण झाड लावणार आहोत तेव्हा ते कसं वाढणार आहे, त्याचं किती उंच होणार आहे, किती त्याचं डोलारा होईल हे बघितलं पाहिजे.
1: आणि झाडांनाही आयुर्मान असतंच, त्याच्यामुळे अशी झाडं उन्मळून पडण्यामध्ये मागे त्याचं आयुर्मान पण असतंच ना झाडाचं.
0: मी मग अशी सांगितलं की या ज्या काही आतल्या पेशी आहेत, वाहिन्या आहेत, तर त्या हळूहळू कमकुवत व्हायला लागतात. त्या कमकुवत झाल्या की त्यांचं कार्य थांबायला लागतं हळूहळू. आणि त्यामुळे मग झाडाला मी सांगितलं तसं की ते बाहेर लगेच दिसतंच. आपल्याला जेवढं आयुष्य त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी झाडांना पण आयुष्य असतं, कितीतरी पटीने. कारण तेच की सतत त्यांना व्यवस्थित अन्न मिळत असतं जमिनीतनं आणि ते तयारही करतात
1: आणि ते वातावरण राखणं हे आपल्या हातात आहे आणि तेवढं आपण करू शकतो. त्यांनी कदाचित या झाडं उन्मळून पडण्याच्या घटना कमी होऊ शकतील. आज या वेगळ्या विषयाबद्दल खूप छान माहिती तुम्ही दिलीत. वेगळा विषय असं म्हणत नाही पण आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे हा, कारण झाडं आपल्याला हवी असतात, त्यांच्याशिवाय आपलं जगणं अवघड आहे, अशक्य आहे. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
2: धन्यवाद. सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकले पावसाळा आणि झाडांचं उन्मळून पडणं याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकरे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रद्धेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:40 झाले. ऐकूया काही नाट्यगीतं.

0: योजना शिवानंद यांच्या स्वरात स्वयंवर या नाटकातलं पद आपण ऐकलं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद संगीतबद्ध केलं होतं भास्करबुवा बखले यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची नाट्यपदं काही क्षणातच.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: प्रभुदेव सरदार यांच्या स्वरात विश्राम बेडेकर यांचं पद आपण ऐकलं. मास्टर दीनानाथ यांचं संगीत असलेलं हे पद होतं ब्रह्मकुमारी या नाटकातलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली या नंतरची गीतं एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळत ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा,
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

उदयराज गोडबोले आणि उषा वर्तक यांच्या स्वरात बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, देव दिनाघरी थांबला या नाटकातलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद सुरेश बापट यांच्या स्वरात, पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोतेहो, या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दहा वाजून 25 मिनिटं झाली आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आहे लायन्स क्लब पुणे सुप्रीम यांच्यातर्फे. लायन्स क्लब पुणे सुप्रीम आयोजित भव्य मोफत कृत्रिम हातपाय जयपूर फूड शिबिर होणार आहे. दिनांक 22 जुलै ते 30 जुलै या कालावधीत हे शिबिर होणार आहे. याचं स्थळ आहे गुरुद्वारा गुरुनानक दरबार कॅम्प पुणे. हे यासाठी नोंदणीसाठी संपर्क करायचा आहे लायन डॉक्टर अस्मिता सुराणा यांच्याशी. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 22 03 72 05. तसंच लायन रजनी अंबाडे यांचा संपर्क क्रमांक आहे 87 67 47 95 97. तरी इच्छुकांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. आता ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिका गणपत नलगे वय 23 वर्ष ही बिबवेवाडी इथून कुठेतरी निघून गेली आहे. ती अद्याप परतलेली नाही. तिने जाताना मी गावाकडे आजोबांना भेटायला जाते असं सांगितलं होतं. अशी फिर्यादींनी नोंदवली आहे. स्थानिका गणपत नलगे वय 23 वर्ष हिचं वर्णन असं. रंग गोरा

नाक सरळ, चेहरा उभट, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच. तिने अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट तसंच निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली होती, तसंच तिच्या गळ्यात स्कार्फ अडकवलेला होता. तरी कोणाला अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. 9 अनंता जाधव, वय 55 वर्ष, हे दिनांक 2 जून 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास भीमनगर कोथरूड पुणे इथून लोकलने गावाला जातो असं सांगून निघून गेले. ते अद्यापपर्यंत गावीही पोचले नाहीत किंवा इथे घरीही आले नाहीत. त्यांचं वर्णन असं, 9 अनंता जाधव, वय 55 वर्ष, रंग गोरा, उंची अंदाजे 5 फूट, बांधा सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे पांढरे ते आडवा भांग पाडतात. त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. त्यांनी पांढरी जाडसर मिशी राखलेली होती. जातेवेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट तसंच निळ्या रंगाच्या रेषा असलेला हा शर्ट होता, तसंच त्यांनी काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती आणि त्यांच्या पायात चप्पल होती. ते मराठी भाषा बोलू शकतात. तरी कोणाला आढळल्यास कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिक निवेदनाअंतर्गत आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

मध्यम लहरी 378° 7' 8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, भारतीय संगीत सृष्टीतील दक्षिण भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी यांचं वयाच्या 88 वर्षी काल मैसूर इथे वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारामुळे निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजच्या हिंदी चित्रपट संगीताची कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या स्वरातल्या गीतानं करूयात.

0: श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला एस जानकी यांच्या स्वरात सूरसंगम या चित्रपटातलं वसंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन ऐकूया.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील. म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
2: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाचा भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

0: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: तेव्हा श्रोते हो, आज जरूर ऐका संध्याकाळी 6:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे बिमल रॉय हे हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत आदरणीय आणि प्रभावशाली दिग्दर्शक. 12 जुलै 1909 रोजी जन्माला आलेल्या बिमलदांनी आपल्या चित्रपटातून केवळ मनोरंजन केलं नाही तर समाजातील वास्तवाचा आरसा लोकांसमोर ठेवला. कार्यक्रमात आता त्यांचीच काही गाणी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मधुमती या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. कार्यक्रमात आता पुन्हा एकदा शैलेंद्र यांचं गीत असलेलं आणि सलील चौधरी यांचं संगीत असलेलं परख या चित्रपटातलं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान, प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात परख या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोतेहो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता आमच्या फोन इन कार्यक्रमासंदर्भातली काही निवेदनं ऐकूयात.
1: श्रोतेहो हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला.

0: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: श्रोतेहो, आताच आपण आमच्या फोन इन कार्यक्रमासंदर्भातली काही निवेदनं ऐकली. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात तलत मेहमूद यांच्या स्वरात सुजाता या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

तलत महमूद यांच्या स्वरात सुजाता या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देवबर्मन यांचं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक निर्माते बिमल रॉय यांच्या चित्रपटातली काही गाणी. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात बंदिनी या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत सलील चौधरी यांचं.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात बंदिनी या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
3: बरोबर.
2: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळ्या शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
1: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादर करते विनायक मोरे.
0: श्रोतेहू, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरात 2 2 4 या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

हवाओं पे लिख दो हवाओं के नाम। किशोर कुमार यांच्या स्वरात दो दुनी चार या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं। संगीत होतं हेमंत कुमार यांचं।

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

0: पण अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

मध्यम लहरी 378.78 मीटर सरतात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. यामध्ये आज ऐकूयात सुरंजन खंडाळकर यांचं उपशास्त्रीय गायन. यामध्ये सुरुवातीला ऐकूयात मिश्र पहाडी ठुमरी यांना हार्मोनियमवर साथ आहे उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची आणि तबल्यावर आहेत सचिन राजोपाध्ये. तेव्हा ऐकूयात सुरंजन खंडाळकर यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला मिश्र पहाडी ठुमरी.

श्रोते हो शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरंजन खंडाळकर यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकत आहात. आत्ताच आपण मिश्र पहाडी ठुमरी ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूयात मिश्र किरवाणी दादरा यांना. हार्मोनियमवर साथ आहे उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची आणि तबल्यावर आहेत सचिन राजोपाध्ये. ऐकूयात मिश्र किरवाणी दादरा सुरंजन खंडाळकर यांच्या स्वरात.

0: श्रोतेहू शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरंजन खंडाळकर यांचं उपशास्त्रीय गायन आत्ता आपण ऐकलं मिश्र किरवाणी दादरा यांना हार्मोनियमवर साथ होती उपेंद्र सहस्रबुद्धे यांची आणि तबल्यावर होते सचिन राजोपाध्ये. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहू आता ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमाविषयीची निवेदनं.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील. म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
2: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

0: केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: मध्यम लहरी 378 मीटर सरतात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सहज अभिनयानं आणि सोज्वळ व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच मालिका आणि रंगभूमीवर आपलं काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात त्यांच्यावर चित्रित झालेलं तू तिथं मी या चित्रपटातलं रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातलं विजय कोवळेकर यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात तू तिथं मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. विजय कुवळेकर यांच्या गीताला संगीत होतं आनंद मोडक यांचं.

0: ए हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संजय कृष्णाजी पाटील यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रुती हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 17 05 आणि 17 06 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.

बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं सतीश राजवाडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अविनाश विश्वनाथ यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात डबल सीट या चित्रपटातलं स्पृहा जोशी यांचं गीत.

जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात डबल सीट या चित्रपटातलं स्पृहा जोशी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या अंतर्गत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

जयदीप वैद्य यांच्या स्वरात बापजन्म या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीत होतं गंधार यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात शेवटचं गाणं.

बेला शेंडे आणि हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. क्लासमेट या चित्रपटासाठी संगीत होतं अमित राज यांचं. याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ या अंतर्गत फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आजचा विषय आहे मीच माझी राणी. सूत्रसंचलन आहे संज्ञा कुलकर्णी यांचं आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज रविवार, सखी संदेशचा दिवस. यावेळीच्या सखी संदेशचा विषय होता मीच माझी राणी.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जायचं, स्वतःचे लाड करायचे, कधी मस्त फिरायचं, खायचं प्यायचं, मनसोक्त खरेदी करायची, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन आवडतं पुस्तक वाचत बसायचं, आवडतं संगीत ऐकायचं. तुम्ही कसे करता हो स्वतःचे लाड? कसा घालवता राणीसारखा दिवस? अरे वा, फोन आला सुद्धा. घेऊया कार्यक्रमातला पहिला फोन. नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हा, मी वीणा पाटणकर सदाशिवपेठ पुण्यातलं बोलतेय.
0: नमस्कार वीणाताई, बोला.
1: हा, आपला विषय आहे मीच माझी राणी.
0: बरोबर.
1: हा, तर अतिशय सुंदर विषय आहे की जो म्हणजे बायकांच्या स्वावलंबनाशी आणि आत्मविश्वासाशी आणि स्वतःवर प्रेम करणाऱ्यांशी जोडलेला आहे असं मला वाटतंय. घरातली ही स्त्री कायम कुटुंबातील व्यक्तींचा विचार, त्यांच्या आवडीनिवडी जपायचा कायम विचार करते आणि स्वतःच्या आवडीनिवडी कधीच एक्सप्रेस करत नाही. आणि मग कधीतरी वेळ मिळाला तर हा, अरे आपण हे करायला हवं, ते करायला हवं असं वाटतं आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा विचार करते. पण त्या 24 तासांच्या या धकाधकीच्या जीवनात तो वेळ तिला बिचारीला कधीच मिळत नाही आणि असे अनेक वर्ष निघून जातात. तर मी मात्र हा वेळ माझ्यासाठी नक्कीच राखून ठेवलेला आहे आणि तो पुढेही देत राहणार आहे हे नक्की.
0: स्वतःसाठी काय करते मी
1: सांगते. प्रत्येकानं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, मग ती स्त्री असो वा पुरुष. मी आता कुठेही ट्रीपला गेले की पहिलं माझं डेस्टिनेशन शॉपिंगच असतं. मला इतकी खरेदीची आवड आहे की मी म्हणजे कुठेही गेले की त्या ठिकाणचं काहीतरी विशेष असं वस्तू घेऊन येते. त्यामुळे ह्याला खर तर मीच माझी राणी असं म्हणलं पाहिजे. आणि इथे मीच माझी राणी हा कोणी महालात

0: किंवा आलिशान बंगल्यात राहणारी स्त्री नसून स्वतःच्या आवडीनिवडी छंद जोपासणारी स्त्री आहे. बरोबर आहे की जिला इथे राणी म्हणलेलं आहे, म्हणजे मी माझ्या घरात कायमच राणी असते, कारण मी मला शॉपिंग करायचं तेव्हा मी जाऊ शकते वेळ मिळाला की. त्यानंतर मी कधी म्हणजे पार्लरचा एवढा विशेष वेळ नाही मला, पण शॉपिंग करणे हा माझा मनापासून आणि ज्वेलरी खरेदी करणे हा मला अतिशय आवडीची माझ्या गोष्ट आहे ही. आणि मग त्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे ना, त्यामुळे आपल्या स्वतःवरच्या क्षमतांवर आपल्याला विश्वास आणि जीवनातले निर्णय आत्मविश्वासाने घ्यायला मदत होते. की आपण जर का कायम म्हणलं की नाही नाही आता आपण हे नको करायला, घरातले काय म्हणतील ते नको करायला, असं झालं की तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे ना तो येत नाही. आणि म्हणून आपण राणी हा शब्द इथे अशा दृष्टीने घेतलाय की तुमच्यातला आत्मविश्वास, तुम्ही बोललात आणि तुमचे छंद जोपासलेत, अनेक कला तुमच्यात असतात, पण त्या सगळ्या व्यक्त व्हायला तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. नाहीतर आपण स्वयंपाकघरात 24 तास काम केलं तरी ते कमीच असतं.
1: तुम्ही जे म्हणालात ना की खरेदी करायला तुम्हाला आवडतं, तर त्या खरेदीच्या निमित्ताने ना आपण ऑनलाईन पेमेंट करणं किंवा स्वतःची डिसिजन स्वतः घेणं की मला काय आवडतंय, मला काय हवंय, तो एक बोल्डनेस पण येतो तिथे जाऊन बघणं, म्हणजे आपल्या पण पर्सनॅलिटीमध्ये आपला नक्कीच फरक होतो बाहेर गेल्यानंतर. तुम्ही जे म्हणालात ना
0: अगदी बरोबर आहे.
1: आणि आठवणी पण असतात आपल्याकडे बाहेर कुठे जाण्याच्या, म्हणजे तुम्ही गावाला जर कुठे जात असाल तर तिथली वैशिष्ट्य तुम्ही ती घरी आणत असाल, घरच्यांना देत असाल, तो आनंदही तुम्हाला पण मिळत असेल आणि एक जतन करता तुम्ही त्या संस्कृतीला एका, असं मला वाटतं.
0: अगदी. आता माझं सुद्धा असं, माझं गाणी गाणे हा आवडीचा छंद आहे, तो सुद्धा मी जोपासते. मी म्हणलंच होतं आधी नोकरी केल्यावर शाळेतच होते मी प्री प्रायमरी टीचर म्हणून, पण त्यानंतर मी गाण्याचा क्लास पहिले लावला की आपण जी गाणी घरी गुणगुणतो ती जरा आपण क्लासमध्ये गायली तर आपल्याला तोही आत्मविश्वास मिळेल ना की आपण 4 चौघींमध्ये गाऊ शकतो.
1: आणि मुलं किंवा सगळे आपापल्या मार्गाला गेल्यानंतर मग आपल्याला तो एक जो वेळ मिळालेला असतो तो आपला चांगला जातो, टेपणा वाटण्यापेक्षा या छंदांमध्ये पण आपण वेळ घालवतो.
0: ताई तुम्ही आज म्हणजे आपला आनंद हा आपल्यातनच आपण शोधायचा आहे, कुणावरही दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचं की मी हे करूच शकते, या विश्वासाने आपण पुढे जायचं.
1: अगदी अगदी.

0: हॅलो. हा, मी बोलते भोकरून, मिसेस उज्ज्वला नरेश चोडिया.
1: आपले स्वागत आहे कार्यक्रमात.
0: म्हटलं होतं ना की मीच माझ्या रूपाची राणी, तुम्ही हे करू शकता, सहभाग घेऊ शकता.
1: मीच माझी राणी, खरं तर रूपाची तर सगळेच जण आपण सौंदरच आहोत, पण मीच माझी राणी हा विषय.
0: सुंदरता आहे तो प्रत्येक लेडीज
1: दिसायलाही आणि मनानी सुंदर आहोत सगळे.
0: हो काही नाही, हो मला पण खूप शौक आहे, गार्डनिंगचा शौक आहे, झाडे लावते, मातीत काम करते. मी थोडी खिले विलेज मध्ये राहते, म्हणजे ऍक्च्युली मी ग्रॅज्युएट आहे बीएससी मायक्रो. 15 वर्ष मी जॉब पण केला एम्ब्रॉयडॉजिस्ट, पण आता घरगुती प्रॉब्लेम मुळे इकडे राहते.
1: बरं,
0: तर मग भरपूर जागा आहे आमच्याकडं, 4 गुंठ्याची इतकी मोठी शेतीचं, म्हणजे हे मग मस्त सगळे झाडं लावलेले आहेत मी घराभोवती.
1: अरे वा, कसली कसली झाडं?
0: मला सगळे सीताफळे, आंबा आहे, लिंबू आहे, पेरू आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, फार शौक आहे. आणि असे फुलझाडं पण खूप लावते.
1: आणि आपल्या मुलांप्रमाणेच तुम्ही त्यांची पण काळजी घेत असणार?
0: मुलांची घेतली आधी 15 वर्ष, एकदम सुंदर.
1: म्हणजे आपली कर्तव्य पार पडून मग आता शेवटी आपल्यासाठी वेळ छान तुम्ही.
0: मग मी स्वतःसाठी वेळ काढला, परत मी इकडे भोकरला आले. माझे मिस्टर डॉक्टर आहेत ना, मग 15 वर्ष मी श्रामपूरला राहिले, मग इकडे आले. मग गार्डन वगैरे इतके टाइम वेळच जात नाही ना इथं, काय करणार तुम्ही.
1: खूप छान,
0: तर मग खूप अशी झाडं बिड लावले.
1: नैसर्गिक शेती करता का काय करता शेती?
0: नैसर्गिक आहे सगळ्या, म्हणजे घरा बंगल्याला हे दिलं तर सगळ्या त्या बकेट वगैरे होत्या त्याच्यात सगळे फुलझाडं लावले. आजूबाजूला सगळे झाडं लावलेले आहेत मी.
1: किती छान. तुमच्या घराला तुम्ही तुमच्याच घरातल्या फुलांचं तोरण लावत असाल किंवा देवाना वाहत असाल, किती सुंदर.
0: घरातलीच फुलं निघतात, गुलाबाचे निघतात, मोगऱ्याचे निघतात, सगळे फुलं घरचेच निघतात आणि आजूबाजूचे घेऊन जातात. आणि फ्रुट्स पण भरपूर निघतात. लिंबू तर इतके 12 महिने असतात माझ्याकडे, सगळे जण घेऊन जातात.
1: क्या बात आहे. तुम्ही स्वतःही आनंदी होताय त्याच्यामुळे आणि लोकांनाही आनंद वाटताय.
0: खूप आनंदी, एकदम फ्रेश वाटतं. झाडांकडे बघितलं की सकाळी उठले की 1-15 मिनिटं फेरफटका मारते बाहेर आउटसाईडला आणि मग घरातले काम करते.
1: या निसर्गात रमणाऱ्या राणीचं कौतुक आहे.
0: निसर्ग हा आवडतोच मला, खूप आवडतो निसर्ग.
1: धन्यवाद उज्ज्वला ताई, आपण फोन केला, छान वाटलं आपल्याशी.
0: छान, मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्स.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: फोन सखी संदेश ना?
1: हो बरोबर.
0: हा, आणि आजचा विषय
1: मीच
0: मी
1: माझी राणी.
0: माझी राणी, बरोबर ना?
1: हो बरोबर. आणि कोणती राणी बोलतीये? नाव काय राणीचं या?
0: मी नीलम बोलतीये.
1: नीलमताई बोला, स्वागत आहे आपलं.
0: आपण म्हणतो ना की मीच माझी राणी आहे, पण ते कधी कधी आपण खरं इतक्या व्यस्त झालेलो असतो ना की आपण खरंच आपल्या मनाचे मालक आहोत हे आजकाल आपण विसरलेलोच आहे.
1: खरं
0: एक तर फॅमिली, मुलं, काही काम, त्याच्यात कधी कधी मी तेव्हा ज्या दिवशी विषय बघितला ना, मी त्या दिवसापासून ठरवलं, मी आज आठवडा झाला मी रोजचा नाश्ता चालू केलाय.
1: अरे वा, तुम्ही म्हणजे विचार करायला लागलात.
0: हो,
1: हा विषयाचा फायदा झाला.
0: मला सवयच होती की सकाळी मी एक्सरसाइज केल्यानंतर फक्त जे कब्बर दूध पाहिजे ना मी, त्याच्यानंतर मला जेवायचीच सवय होते डायरेक्ट 12:30.
1: अरे बापरे.
0: हे मला नेहमी म्हणायची, तू नाश्ता करत जा, नाश्ता करत जा, पण ते नाश्ता केल्याची मला भूक नाही लागायची जेवायच्या वेळेस. तो म्हटलं नाही, थोडं का होईना, एवढंच थोडंच अगदी.
1: बरोबर.
0: मी स्वतःसाठी नाश्ता करायला लागले. जेव्हा कधी असं वाटायचं ना की आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे, तर एकदा मला आवड होती की मी बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ऐकायचे. खूप काही असं वाटलं, तर त्यांचं कीर्तन ऐकल्याशिवाय म्हणजे आधी तर वेळ नव्हता जायचा, पण आता असं होतं की तेही ऐकायला वेळ मिळत नाही, पण तेही मी आवर्जून कधीतरी ऐकतेच.
1: अच्छा, छान छान. म्हणजे मला हेच छान वाटलं की हा विषय दिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की अरे मी सुद्धा माझ्यासाठी जगायला हवं. आपण सगळ्या घरच्यांसाठी झटत असतो, स्वतःसाठीच आपण झटत नाही.
0: आणि असं नाही की कोणी म्हणत नाही आपल्याला खा, ते नाही म्हणत. आपण म्हणतात एवढं झालं की करतो, एवढं झालं की खाऊन घेतो, एवढं झालं की, पण नाही,
1: कामं संपतच नाहीत आणि दिवसभर चालूच असतं.
0: संपतच नाही ती कामं, संपत नाही, मुलांचं संपत नाही, घरातलं काही संपत नाही.
1: पण मग तुमचा आवडीचा पदार्थ काय, हा

0: कधी विचार केलाय का तुम्ही की मला
1: हो
0: काय
1: कांदा
0: आवडायचं?
1: भजी
0: कांदा भजी. आणि आता तर हा सीझन आहे.
1: म्हणजे मी अजूनही खाते करून
0: बरं.
1: आणि आणि मी असं केलं ना, मी म्हणलं ना आऊ नाही तुमच्यासाठी घ्यायचे असतात, अरे नाही तुझ्या मम्मीलाच आवडतात ना म्हणून तिच्यासाठीच तिने केले
0: अरे
1: असणार आहे,
0: वा,
1: म्हणून म्हणतात तू पहिले खा म्हणतात मग मला.
0: क्या बात है, क्या बात है, मस्त.
1: म्हणजे आता परवा दिवशी त्यांच्या मी शनिवारीच केली होती बटाटा भजी आणि कांदा भजी.
0: क्या बात है, ऐकून ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय खरं तर. कारण आत्ताही बाहेर पाऊस पडतोय. आणि
1: हो
0: पण असं स्वतःकडे थोडं लक्ष देत जा आणि
1: हो
0: आरोग्य नीट सांभाळा आणि नीट राहा.
1: हो नक्की,
0: नीलमताई आपण
1: थँक
0: फोन
1: यू,
0: केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हाँ सखी संदेश।
0: हो बरोबर.
1: हाँ नमस्कार सौज्ञाताई।
0: नमस्कार
1: माझं नाव आहे चंद्रभागा पो।
0: चंद्रभागाताई बोला बोला.
1: हाँ तर मीच माझी राणी हा आपला विषय.
0: हो
1: तर मी स्वतःसाठी काय करते तर मी स्वतःसाठी रेडिओ ऐकते. मी ही आहे आणि हा वनिता मंडळाचे सगळे कार्यक्रम ऐकते. इतर केंद्रांची निर्मिती पण ऐकते. पुणे केंद्राची निर्मिती पण ऐकते.
0: क्या बात.
1: हा आणि मेन म्हणजे हरिपाठ मी ऐकते आणि पाठ पण आहे माझा हरिपाठ.
0: बरं.
1: तर त्यातून खूप आनंद मिळतो.
0: धार्मिक तुम्हाला ऐकायला आवडतं?
1: हो धार्मिक ऐकायला आवडतं आणि धार्मिक ऐकावं. धार्मिक ऐकण्याने माणसाला खूप आनंद मिळतो.
0: आचार विचार तसे होतात.
1: हो आणि तो आनंद आपल्या बरोबर कायम असतो. हा क्षणिक आनंद घेण्यापेक्षा तो आनंद घ्यावा.
0: बरोबर. हरिपाठातलं तुम्ही काय तुमच्या आयुष्यात त्याचा समावेश केलाय? काय बदल झालाय तुमच्या आयुष्यात?
1: ताई हरिपाठ ऐकून बदल म्हणजे आपण कसं वागावं काय म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहून ठेवलेलं आहे की जप तप कर्म हरिविन धर्म. म्हणजे आपण जर जप केला माळेवर तर त्याच्यातून ही खूप आनंद मिळतो. किंवा खूप चांगले म्हणजे हरिपाठातलं प्रत्येक अभंग आणि हरिपाठातलं प्रत्येक शब्द ऐकण्यासारखाच आहे आणि तो आचरणात आणण्यासारखा सुद्धा आहे.
0: नक्कीच. आणि तुम्ही मन त्याच्यात रमवू शकताय शांतपणे एकाग्र होऊ शकता.
1: वडील रामायण किंवा हरिविजय ग्रंथ वाचतात वगैरे ते सांगतात तर त्यांच्याकडून हा वारसा मिळाला म्हणायला काही हरकत नाही.
0: म्हणजे एक संस्कार हे पुढे पुढे होत जातात.
1: हो ना. कारण त्यांना म्हणजे त्याची आवड आहे तर तीच आवड पुढे आम्हाला पण लागली.
0: छान छान. धन्यवाद ताई.
1: हा धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: नमस्कार, सुप्रभात।
0: मी
1: पुणे नरेबदन सुनीता सुहास परदेशी बोलतीये ताई।
0: सुनीता परदेशी,
1: आजचा विषय आहे मी माझी राणी, मी माझी स्वामिनी, मी माझी मणिनी, बरोबर?
0: हो बरोबर।
1: हा, तर मी म्हणजे मोठेपणा सांगत नाहीये, पण मी सगळी माझी कर्तव्य पार पाडत मी माझ्या स्वतःसाठी पण जगत असते।
0: क्या बात है।
1: जसा की माझा अत्यंत जवळचा सखा मित्र सखी म्हणाल रेडिओ,
0: अरे वा,
1: माझं किचन मध्ये काम चालू असताना तो माझ्या कानाशी वाजत असतो आणि तो माझी गाण्याची आवड दिवसेंदिवस डे बाय डे तो डेव्हलप करत चाललेला आहे। त्यामुळे गाण्यातले बारकावे कळतात, गाण्यातला गायकांनी गायिकेनी कुठं श्वास घेतला हेही आपल्याला कळायला लागतं ऐकून ऐकून, हे मला जाणवायला लागलं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ऐकायला शिकते, कारण आजकाल लोक ऐकून घेतच नाही, पण रेडिओमुळे मी हे ऐकायला शिकली आहे की समोरचं काय म्हणते हे अगोदर आपण आत्मसात करायचं, आम्ही प्रत्युत्तर द्यायचं, हे आहेत। शिवाय मला पाककलेची आवड असल्यामुळं तेही रेडिओ बरोबर माझं चालू असतं, गाण्याची आवड पण आहे, त्यामुळे दोन्ही मी छंद जोपासते। आणि मला पहिल्यापासून अगदी लहानपणापासून व्यवस्थित नखशिकांत व्यवस्थित अपटुडेट प्रेझेंटेबल राहायला आवडतं। आणि मला जे जे कोणी बघतात ते म्हणतात तुझ्याकडनं बघून शिकण्यासारखं आहे, वयाचा अंदाज लागत नाहीये, किती उत्साही आहेस हे दिसतं आम्हाला, आणि हे आम्हाला तुझ्याकडनं शिकायला मिळतं, आणि फॅशनचा सेन्स तुला चांगला आहे, तर मला असंच जगायला आवडतं। पहिल्यापासून मी अशीच आहे, अशीच राहणार आहे।
0: खूप छान, स्वतःवर प्रेम आधी करता आलं पाहिजे तर आपण इतरांवर प्रेम करू शकतो, आणि तुम्ही स्वतःवर भरभरून प्रेम करता आहात।
1: अगदी अगदी भरभरून प्रेम करते, तर त्यामुळे मी असंच नेहमी पॉझिटिव्ह राहते आणि माझ्या अवतीभोवती पण पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायचा प्रयत्न करते, जेणेकरून मी हॅपी गोल्ड राहते, त्यामुळे सगळा परिसर पण हॅपी राहतो आणि छान वाटतं, आणि लोकांना आपल्या सहवासात आल्यावर पण ऊर्जा वाटली पाहिजे, असं नाही वाटलं की कुठण्याच्या सहवासात आलो असं वाटता कामा नये।
0: बरोबर आहे,
1: त्यामुळे हे मला असं छान राहायला आवडतं, त्यामुळे मी माझी राणी स्वामिनी मानिनी काही म्हणाल काही पदव्या द्या पण छान आहे।
0: खरं मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आवडीचं सगळं करता, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी असता आणि तोच आनंद तुमचा बाहेर तुम्ही सगळ्यांना जगाला देत असता। आणि तुम्ही जे म्हणाला पाककलेची तुम्हाला खूप आवड आहे, तुम्ही पाककला करता, तुमच्या स्वतःच्या आवडीचा कुठला पदार्थ आहे का या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो सगळ्यांना सांगा की।
1: ओके, बरोबर, मला जे पिठांपासून ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ ह्यापासून मला वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडतं, त्यातला माझा आवडीचा आणि पारंपरिक असा हा पदार्थ आहे, पौष्टिक पण आहे। बाजरीच्या पुऱ्या म्हणा किंवा बाजरीची बिस्किटं म्हणा, म्हणजे दोन वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, एक चमचाभर बेसन पीठ, पाव वाटी कडकडीत तेलाचं मोहन, आणि तीळ घालायचे, मीठ घालायचं, किंवा सगळं छान चोळून घ्यायचं, आणि हे चोळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी पिठी साखर, अर्धी वाटी पिठी साखर त्याला लावायचं, मोहन घातल्यानंतर साखर टाकणं गरजेचं आहे। जर आपण साखर मिक्स केली आणि मग मर्तनावरनं मोहन टाकलं तर त्याचे खडे तयार होतात आणि मग तो पदार्थ आपल्याला जमणं इम्पॉसिबलच आहे। तर छान मोहन चोळून घेतल्यानंतर, पिठाला चोळून घेतल्यानंतर मग पिठी साखर ऍड करायची आणि पाण्याचा अंदाज घेत, साधारण कारण बाजरीच्या पिठाला पण पाणी कमी लागतं आणि साखर असल्यामुळे पटकन पीठ पातळू शकतं, तर हपका मारत मारत पिठाचा अंदाज घेत, पाण्याचा अंदाज घेत आपण पीठ डो मळून ठेवायचा आणि 5 मिनिटं रेस्ट देऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून आपण खमंग तेलात तळून काढायच्या। अक्षरशः 1-2 महिने स्टोर राहतात, अर्थात त्या राहत नाहीच सर्विस असल्यामुळे लगेच चटपट सगळं संपून जातं। पण तुम्हाला प्रवासाला म्हणा किंवा काही दिवाळीच्या वेळेला हटके

0: काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा, आता शंकरपाळी वगैरे लाडू आपण नेहमीच करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त
1: बाजरी पदार्थ पुऱ्या. धन्यवाद ताई, तुम्ही अगदी डिटेलमध्ये रेसिपी सांगितली, आपल्या मैत्रिणी करून बघतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही रेसिपी पण आपल्या सगळ्यांना कळली. धन्यवाद सुनीता ताई, आपण फोन केला त्याबद्दल. असंच,
0: थँक्यू ताई, तुम्ही माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप आभार.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: मी लता सुर्वे.
0: लताताई बोला बोला.
1: तर स्वतःवर प्रेम करायचं हे माणसाला खूप आवडतं, पण किती महिलांना असं करता येतं की स्वतःच्या मनासारखं जगता येतं नाही. त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात, मुलांच्या, घरच्या, वृद्ध माणसांच्या. तरी यातून वेळ काढून आम्ही एखाद्या दिवशी असं ठरवतो मैत्रिणी की आज आपण घरातल्या जबाबदाऱ्या जरा विसरायच्या. तर माझ्या वर्गातल्या आम्ही जवळच राहतो योगायोगाने, त्यामुळं आम्हाला खूपच एकत्र यायला आणि मनापासून आपले छंद जोपासायला पण आवडतं. मग आम्ही एखाद दिवस असा ठरवतो, सकाळी घरी सांगून टाकतो, आज आमच्यावर काही जबाबदारी नाही, तुम्ही तुमचे करा. तरी पण थोडं फार काय करून जातच मुलांसाठी, तसं काही जात नाही. मग मस्त पैकी पिक्चर एक बघायचा, परत असं हा, आणि हॉटेलमध्ये जेवायचं, आणि संध्याकाळी एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, आणि एखादे असे व्याख्यान वगैरे जे स्त्रियांच्या महिला मंडळांचे यांचे असतात ते एक अटेंड करायचं, ते ऐकायला जायचं.
0: छोट्या ट्रिप वगैरे काढता का नाही?

0: छोटे ट्रीप काढतो पण असं पावसाळी दिवसात वगैरे नाही काढत, एरवी काढतो.
1: अच्छा.
0: पण त्या वेळेला जर 2-3 दिवसाची ट्रीप असेल तर बरं वाटतं. पण सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं तसंही करतो, जवळच्या ट्रीप काढतो.
1: मस्त. छान.
0: आणि मग स्वतःसाठी सगळे गप्पा मारत असताना स्वतःच आरोग्य कसं राखलं पाहिजे, आपल्या तक्रारी वगैरे आपण स्वतः सहन करून न घेता ते घरच्या पुढे मांडून ते डॉक्टरांचा सल्ला.
1: म्हणजे तुम्ही एकमेकींना तर सांगताच, पण तुम्ही तसं स्वतःसाठी करता का? दुखलं खुपलं पटकन
0: काही तक्रारी असेल तर अंगावर काढायचे नाही, असे घरातल्यांची पण सक्त ताकीत असते. आणि आम्ही पण आमच्या

0: असते आणि आम्ही पण आमच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहतो.
1: धन्यवाद लताताई, तुम्ही फोन केला, तुम्हाला फिरायला आवडतं, मैत्रिणींमध्ये रमता तुम्ही, खूप खूप धन्यवाद लताताई आपण फोन केला.
2: सखी संदेश, हॅलो.
1: हो
2: नमस्कार ताई.
1: नमस्कार, बोला बोला.
2: मी स्मिता शामराव देशपांडे बोलते.
1: हा स्मिता ताई बोला.
2: मीच माझी राणी या विषयावर आपल्याला बोलायचं होतं ना.
1: हो बरोबर.
2: हा, बाई ही स्वतःच्या घरातील लक्ष्मी आणि राणीच असते, दिसायला छानच असते.
1: बरोबर.
2: कारण प्रत्येकाचं रंग रूप पेहराव वेगळा असतो, ती आपला आनंद संसारात उपभोगत असते. पण तो क्षणिक असतो आणि तो सगळ्यांच्या वाटेला यावा लागतो आणि घरी कामाच्या घाईमध्ये ती राणी पण अनुभवू शकत नाही. आणि मला तर फिरायला आवडतं, त्यामुळे
1: आनंदी होतो आपण.
2: अगदी बरोबर आहे. आणि आपण मित्रांबरोबर फिरताना आपण तयार झाल्या की आपण म्हणतो कशी दिसते, तर ते म्हणतात आणि आम्हाला कसं बँकेची एलएफसी मिळत असल्यामुळे आम्ही सतत टूरला जात असतो, एक दोन वर्षाला आणि सतत फिरत असते मी. त्यामुळे त्यांनी म्हणलेल्या राणी या शब्दाचं समाधान खूप आपल्याला हे देऊन जातात, आनंद देऊन जातात.
1: कुठे कुठे फिरलात तुम्ही आतापर्यंत आवडीच्या ठिकाणी?
2: कोकणामध्ये फिरलो, गोव्याला जाऊन आलो, चारी धाम करून आलो, नंतर महाराष्ट्र पण खूप फिरलो आम्ही. नाशिक पूर्ण पावसाळ्यामध्ये पावसाळ्याची सहल वेगळी काढायची आम्ही. नाशिकला नाशिक पूर्ण पावसाळी सहल पाहिली आम्ही. बदरीनाथ केदारनाथ सगळं 8-10 ज्योतिर्लिंग पाहिले, त्यामुळे बाहेर फिरायला मस्त पैकी छान वाटायचं. तिथे मला राणी पण जास्त छान वाटतं म्हणजे.
1: तुम्ही तुमच्या मनासारखं जगता, राहता, आनंद लुटता सगळा.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हो, हॅलो मॅडम।
0: हॅलो,
1: कोण बोलताय आपण?
0: संज्ञा कुलकर्णी।
1: अच्छा, नमस्ते मॅडम।
0: नमस्ते, आपण कोण?
1: बोपडीहून विजया सुनील कांबळे बोलते।
0: विजयाताई बोला।
1: हो हो, मी सगळं अगदी सर्व कार्यक्रम आवडीने ऐकते मॅडम, आणि आजचा विषय खूपच छान निवडला।
0: धन्यवाद।
1: हा, म्हणजे मला खूप मैत्रिणी आहेत, आम्ही प्रत्येक म्हणजे 2 ते 3 महिन्यात एकत्र भेटतो, मनाच्या गप्पा वगैरे सांगतो।
0: हो हो।
1: आणि नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे
0: मन हलकी करता तुम्ही एकमेकांशी शेअर करून।
1: मन हलके होतात सर, असं थोडंफार करतो मॅडम।
0: क्या बात आहे।
1: आणि मला गाणी आणि कविता लिहायची आवड आहे मॅडम, त्यामुळे मी गाणी कविता करते।
0: बरं, वा, त्या कुठे छापल्यात तुम्ही? पुस्तक रूपात आणल्यात?
1: हो, म्हणजे लेख वगैरे दिलंच येते, त्याला लेख देते।
0: किती छान।
1: आणि बारशावर एक गाणं केलेलं मॅडम मी।
0: हा हा हा, छान छान। तुम्हाला शब्दांशी प्रेम आहे, म्हणजे शब्दांशी खेळायला आवडतं?
1: हो हो हो।
0: आणि मैत्रिणी आवडतात, मैत्रिणींमध्ये रमतात?
1: खूप मैत्रिणी आहेत, त्यामुळे आजच्या विषयामुळे आमच्या भावना पोहोचू शकल्या, त्यामुळे खूप धन्यवाद।
0: बरोबर। आणि कधी तुम्ही मैत्रिणी जमाल त्यावेळेला काही विषयांवर तुम्ही बोला पण, म्हणजे तुम्ही कविता करतात, प्रत्येकीला काय येतं तेही तुम्ही सादर करा, की एक दिवस छान एकमेकींची ही पण देवाणघेवाण होऊ दे, म्हणजे एकमेकींकडनं आपण काही गोष्टी शिकू पण शकतो। नुसतंच आपलं दुःख एकमेकींशी शेअर करत बसण्यापेक्षा आनंदही शेअर करूया।
1: हो हो हो।
0: धन्यवाद विजयाताई, आपण फोन केलात त्याबद्दल।
1: हो,

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हॅलो, मी अरुणा परस्कर बोलतीये।
0: अरुणाताई बोला, स्वागत आहे।
1: हा, मीच माझी राणी। तर स्वतःबद्दल बोलायचंय म्हणजे बरोबर,
0: म्हणजे मला काय आवडतं ते मी करते। बरोबर आहे, तुमचं स्वतःबद्दलच बोलायचंय।
1: हा, स्वतःबद्दल बोलायचंय तर मला फिरायला खूप आवडतं।
0: बरं,
1: सिंगापूर, लंडन, भूतान, नेपाळ सगळीकडे फिरून आली आहे। मी इच्छिका होते, 28 वर्ष मी नोकरी केली आणि मुलांची अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवलं आणि त्याबद्दल मला बरीच बक्षिस मिळालेली आहेत। मैत्रिणी बरोबर ते आयुष्य खूप आनंदात जगायला मला आवडतं। आणि आताही मी आता निवृत्त होऊनही 11 वर्ष झाली आहेत। कॅरम टेबल टेनिस हे खेळ खेळते, मी नुकतीच पोहायला शिकली
0: आहे। छान, खूप छान।
1: आणि घर सांभाळून हे सगळं केलं, मुलांना मला नातवंड आहेत, नातू एमएस झालाय नुकताच अमेरिकेत।
0: बरं,
1: अशा पद्धतीने एक यशस्वी आणि सुखी जीवन आणि आनंदी जीवन,
0: म्हणजे तुम्ही
1: आनंद जीवन मिळालंय ते मला आनंदात घालवायला आवडतं। रडत कुडत बसायचं नाही असा माझा स्वभाव आहे।
0: छान, पण म्हणजे तुम्ही शिक्षिका होतात, पिढ्या घडवण्याचं काम तुम्ही केलं आणि शिवाय तुम्ही तुमच्या मुलांनाही घडवण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं तुम्ही आता मोकळ्या झाल्यानंतर स्वतःसाठी तुम्ही वेळ देताय, ऐकून खूप छान वाटलं, आनंद वाटला। असंच आनंदी राहा, फिरत राहा आणि सुदृढ राहा।

0: बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. हो, पण पुढच्या सखी संदेशचा कोणता विषय आहे याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल ना? पुढच्या सखी संदेशचा विषय आहे वारी मना मनातली. जरूर फोन करा, विषय वारी मना मनातली.
1: सखी संदेश.

बरं तर आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निरीमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विषय होता मीच माझी राणी. सूत्रसंचलन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमच्या यानंतरचा फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय काय आहे ते जाणून घेऊयात या निवेदनातून.
1: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706 तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1 वाजला आहे. आपली आवड पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आपली आवड या आपल्या अतिशय आवडत्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आणि प्रज्ञा कळसकरचं आपल्या सगळ्यांना नमस्कार.

श्रोतेहो, सध्या सगळीकडे भक्तिमय वातावरण सुरू आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारी सुरू झाली आहे आणि आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला आपण लाखो वारकरी पंढरपूरच्या वाटेला लागलो आहे. आपणही या वारीच्या वातावरणाचा आनंद घेऊयात आणि कार्यक्रमात सुरुवातीला प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांचं गीत ऐकूयात. संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो, प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं, आणि हे गीत ऐकायचं होतं लोणंद इथल्या उत्तम काकडे, शीला काकडे, अनिरुद्ध काकडे, स्वप्नील काकडे या सगळ्या श्रोत्यांना. कार्यक्रमात आता नसवाला चौक मलकापूर इथल्या संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ आणि जगदीश तांबट या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे लता मंगेशकर यांच्या स्वरात आकाशगंगा या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात आकाशगंगा या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरची गाणी थोड्याच वेळात. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचं एक निवेदन.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील. म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. लक्ष्मी या चित्रपटासाठी संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकायचं आहे आपल्या

या श्रोत्यांना संघमित्र श्रोता संघ इथल्या वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांना ऐकूयात लक्ष्मी या चित्रपटातलं हे गीत.

उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लक्ष्मी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता आशा रेडिओ श्रोता संघ मेहेरनगर उमरखेड महाराष्ट्र इथल्या अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर तसंच बदलापूर मुंबईतून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर आणि आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथल्या वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि ध्वनी गव्हाणकर या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. मंगेश पाडगावकर यांचं गीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांचं गीत चांदणे शिंपीत जा. या चित्रपटातलं गीत संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकायचं आहे आपल्या पुण्यातल्या पंकज वाडुदे, आर्या, प्रियंका, बी टी वाडुदे आणि चंद्रप्रभा वाडुदे या सर्व श्रोत्यांना. ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं चांदणे शिंपीत जा या चित्रपटातलं हे गीत.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चांदणे शिंपीत जा या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेहो आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता जळगाव इथल्या डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश भुतेकर, कार्तिक अश्विनी भुतेकर तसंच हर्सुल सावंगी औरंगाबाद इथल्या वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, याबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पण या कार्यक्रमात आपल्यालाही आवडीचं गाणं आपलं ऐकायचं असेल तर आम्हाला नक्की पत्र पाठवा. आमच्या या पत्त्यावर आपली आवड विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी शिवाजीनगर पुणे, पिनकोड आहे 411005. तेव्हा जरूर कळवा आपली आवड. याबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला प्रज्ञा कळसकर यांनी.

आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. दुपारचा 1:30 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित केलं जाईल मुंबई केंद्रावरून. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला। तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले। ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली। ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे। ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला। रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली। महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोचले। बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले। पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते। त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली। दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं। व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फूक कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला।

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 1 जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोव्हा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन.

0: विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. दुपारचे 1:40 झाली आहेत.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम प्रभावीपणे सुरू. आषाढी एकादशीसाठी धुळे विभागातून 215 एसटी बसेस यात्रेकरूंसाठी धावणार. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे वार्ताहर नितीन जाधव.
3: भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये बिओलोन मार्फत मतदार पडताळणी फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम केले जात आहे. या मोहिमेत शिंदखेडा मतदारसंघाने सर्वात जास्त 96.36% फॉर्म वाटप केले गेले आहे, तर धुळे शहरात 47.35% काम झाले आहे. याचप्रमाणे शिरपूर, साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातही ही मोहीम राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात 1752 बीएलओ कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले आहे. जिल्ह्यातील 18,35,125 मतदारांपैकी 14,71,213 मतदारांना फॉर्म वाटप झाले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक वाहतुकीचे नियोजन केले आहे. यंदाची आषाढी यात्रा दिनांक 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार असून या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बसेस धावणार आहेत. त्यापैकी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणापासून स्वतंत्र बसची सुविधा देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची पडताळणी करून माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 3,510 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील 1,241, साक्री तालुक्यातील 590, शिंदखेडा तालुक्यातील 896 आणि शिरपूर तालुक्यातील 786 शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 28 जून रोजी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्र, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण यंत्रणेने परिश्रम घेत बालकांना पोलिओ डोस देत ही मोहीम यशस्वी केली. आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, पतंजली योग समिती आणि GTP महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती

0: उत्पादन वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, मृदू व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.7 8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1:46 झाली आहेत. आता द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
2: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुनिधी चौहान आणि शैल हुडा यांच्या स्वरात गुजारिश या चित्रपटातलं तुराज यांचं गीत, संगीत संजय लीला भन्साळी यांचं.

गुजारिश या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुनीती चौहान, शैल हुडा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. तुराज यांच्या गीताला संगीत होतं संजय लीला भन्साळी यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.

श्रोतेहो कार्यक्रमात आत्ता आपण फरहान अख्तर, ऋतिक रोशन, अभय देओल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती आणि सशा तिरुपती यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीत आहे तनिष्क बागची यांचं आणि चित्रपट तुम्हारी सुलू.

श्रोते हो, तुम्हारी सुलू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूयात नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांची गीतरचना. संगीत आहे प्रीतम यांचं आणि चित्रपट कॉकटेल.

नीरज श्रीधर, कविता सेठ यांच्या स्वरात कॉकटेल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: ओमकारा या चित्रपटातल्या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 2:15 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढी

0: न हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात, तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 020-2553-1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केलाय. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान, प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, रीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
1: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

0: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 2:15 होत आहेत. आता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 2:30 झाली आहेत. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात श्रोतेहो सुरुवातीला ऐकूयात मोनाली ठाकूर यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना. लुटेरा या चित्रपटासाठी संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं.

मोनाली ठाकूर यांच्या स्वरात लुटेरा या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं. कार्यक्रमात आता श्रेया घोषाल यांच्या स्वरात ऐकूयात समीर यांची गीतरचना. संगीत आहे मॉन्टी यांचं आणि चित्रपट सावरिया.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात सावरिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत होतं मॉन्टी यांचं.

श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आत्ताच आपण शान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात पीके या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वानंद किरकिरे यांच्या गीताला संगीत होतं शंतनू मोहित्रा यांचं. कार्यक्रमात आता मोनाली ठाकूर यांच्या स्वरात वरुण ग्रोवर यांचं गीत ऐकूयात. संगीत अन्नू मलिक यांचं आणि चित्रपट दम लगा के हैशा.

मोनाली ठाकूर यांच्या स्वरात दम लगा के हैशा या चित्रपटातलं वरुण ग्रोवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात विधू विनोद चोप्रा यांची रचना ऐकूयात. संगीत शंतनू मोइत्रा यांचं आणि चित्रपट वजीर.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात वजीर या चित्रपटातलं विधू विनोद चोप्रा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंतनू मोहित्रा यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सोनू निगम आणि नितीन मोहन यांच्या स्वरात ब्रदर्स या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं.

0: सोनू निगम आणि नीती मोहन यांच्या स्वरात ब्रदर्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील मुंबई केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा

अजिंक्य पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला, तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही, त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाने दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल

0: झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, दुपारचे 3:11 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूयात संध्याकाळी 4:58. या सभेतून

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. मी प्राची शिखरे या संध्याकाळच्या प्रसारणसभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमाने. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बरसात या चित्रपटातलं गीत. शब्द आहेत समीर यांचे, संगीत नदीम श्रवण यांचं आणि स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शान आणि साधना सरगम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं एक लोकप्रिय गीत. संगीत शंकर एहसान लॉय यांचं, चित्रपट कुछ ना कहो.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5:11 झाली आहेत. आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. आता ऐकूया जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं गाणं. संगीत जतीन ललित यांचं, गीतकार आनंद बक्षी आणि स्वर आहे कुमार सानू आणि लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी ऐकूया आजच्या आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण

0: कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. आता ऐकूया मेहबूब यांचं गीत. स्वर आहे एम जी श्रीकुमार आणि अनुराधा पौडवाल यांचा, संगीत ए आर रहमान यांचं आणि चित्रपट डोली सजा के रखना.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून

श्रोते हो, आता ऐकूया बस इतना सा ख्वाब है या चित्रपटातलं गाणं. गीतकार गोल्डी बहल, संगीत आदेश श्रीवास्तव यांचं आणि स्वर आहे अलका याज्ञिक आणि शान यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ठीक 5:30 वाजता ऐकूया युववाणी हा कार्यक्रम. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत मुंबई केंद्रावरून.

सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत. युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी, अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ.

0: या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्यवादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्ण पर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाहीपुड असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावला जातो. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाहीपूड. तर शाहीपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं की सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे ध्रुपद धमार, यामध्ये हे पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ते काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी.
0: होय होय.
1: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो.
0: बरोबर.
1: तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राण समजतो.
0: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज

0: वादनाला सुरुवात केलेली आहे. तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात, अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिक पासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे. तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
1: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी 7व्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
0: बरं,
1: त्यामध्ये 7व्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो, तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. म्हणजे ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काही शास्त्रीयरित्या असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो. तर आजोबाला वाटलं की याला शिकायचं वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा 7व्या वर्गात होतो. तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलो वादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल उपयोगास येतात ते त्यांनी मला शिकवले. आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली, ती म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी माझ्या हाताची ठेवण जी आहे तर याच त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्याची स्पर्धा असतात पखवाज वादनाच्या, खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा साळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो. आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले. याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही. गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजवून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा. तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजवून दाखवला. आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
0: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील, पण सोलो वादन आहे पखवाजचं, तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जंग घ्याल?
1: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच, पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो. म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडाने जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिट ताके तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट कड धाकिट कड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजत धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट कद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट कद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट कद गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवेन. धाकिट धाकिट धाकिट कड धाकिट कड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ ताकिट देकिट डेमि डेमिट डमरू बजत त्रिकट तिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तिकट शिव शंकर त्रिकट तिकट शिव शंकर त्रिकट तिकट.

0: क्या बात आहे. संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत, सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे, पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
1: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठ

0: आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे, पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
1: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात. तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुराण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या पर्णाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाउन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेना असं झालं ना. कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी 2 कला प्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरले जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा, या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला, तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा 2 क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव, तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता, म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारणास्तव मिळालं नाही, कारण माझी जी सोलो वादनामध्ये तालवाद्याचं. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा 2 क्रमांक आला, म्हणजे आम्हाला 2 पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होत. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्या क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला, निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा 2 क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
0: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतलात, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात, तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात, तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे बरं?
1: साधारणतः लेखी परीक्षा

0: आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रमिक जवळपास त्यांचा सारखाच असतो, परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता, तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बर,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
1: बरं.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेशपुराण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागेतीट तागेतीट जय जय गणपती, धुमकिट तागेतीट मंगल मूर्ती, दिन दिन तागेतीट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तीट धा तिकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तीट धा तिकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा. तर हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन तागे तिट महागणपती, सिद्धि विनायक दिट दिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा.
0: क्या बात है, मस्त. बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि BA द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात. तिथेही BA म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे. निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे. आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते. आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरं, तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल?
1: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे, मी आता सध्या पदवी BA द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं. मग त्यानंतर मी BA माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे. मग त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे, म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला.
0: म्हणजे अव्याहत
1: अव्याहतपणे अगदी
0: पखवाज वादक म्हणून तुम्हाला.
1: हा, एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे.
0: छान. तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही

0: तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे. छान. जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: अगदी फार छान असा तुम्ही प्रश्न विचारला. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. युवक हे आता तुम्ही म्हणलात तसं डॉक्टर, वकील, CA वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे. परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते.
0: खरोखर.
1: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल. पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो.
0: खरोखर प्रचंड मेहनत आहे.
1: प्रचंड मेहनत आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, त्या सर्व गोष्टी आहेत. कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे. कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे. तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो.
0: खूप छान. आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे. स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात. अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे. आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
1: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो. नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नाग गदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾ

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समेवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित वेळात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर म्हणजे 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर संध्याकाळी 6:30 छोट्या मित्रांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. यामध्ये आज बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं गोकर्ण आख्यानाचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. संध्याकाळी 7:15 प्रसारित होईल कार्यक्रम माझं घर माझं शेत. यामध्ये ऐकणार आहोत नारदीय कीर्तन, कीर्तनकार मानसी बडवे आख्यान कालिदास. 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल दिग्दर्शक बिमल रॉय यांच्यावर. 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. यामध्ये कुमार मरडूर यांचं गायन. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या 13 जुलै 2026 उद्या सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकू शकाल पारंपरिक द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणम सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात. यानंतर 6:05 प्रभात वंदन हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आणि चिंतन या सदरात ऐकणार आहोत कीर्ती पेंडसे यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आणि 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धत याविषयीची माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये त्वचाविकारतज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर या आपल्याला माहिती देतील त्वचाविकार याविषयी, याचा भाग पहिला. आणि 6:50 परिसरमध्ये पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती

0: आकाशवाणी परभणी केंद्राची आहे, आम्ही ते सहक्षेपित करू. 7 वाजता आजचा विचार आणि प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 24, अध्याय 2 श्लोक 20, विवरण लेखन डॉक्टर प्रकाश अत्रे, श्लोक गायन अस्मिता नवरे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून प्रसारित करू. 8:40 पायी वारी पंढरीची, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर ते यवत या प्रवासादरम्यानचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल. निवेदन विकास जोशी, निर्मिती सहाय्य आरती गाढवे, सादरकर्ते धीरज केदारी आणि गौरव शिंपी. 9 मराठी चित्रपट संगीत. 9:30 व्यक्तिवेधमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बावीसकर यांच्या विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तर अर्ध आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते विनायक मोरे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत आणि 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीत, यामध्ये कलाकार पंडित के जी गेंडे यांचं गायन सादर होईल, राग बसंत मुखारी आणि खट. 11:30 गाता रहे मेरा दिल, यामध्ये हिंदी चित्रपट गीतं. 12:00 वनिता मंडळ, यामध्ये ऐकूया अत्तर क्षणांचा दरवळ हा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित कार्यक्रम. यामध्ये मंगला खाडीलकर यांच्याशी नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निर्मिती मुंबई केंद्राची आहे, आम्ही सहक्षेपित करू. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 12:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. दरम्यान 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:00 युववाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात डिजिटल प्रशासनातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश देशमुख यांच्याशी युवा आणि डिजिटल ग्रामविकास याविषयी गायत्री सुतार यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. 6:30 साहित्य सौरभमध्ये कवयित्री इंदिरा संत यांच्या अनवट कविता इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून, लेखन दीपाली दातार, सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्ते सुमित श्रीबाद. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ऊस पिकातील हुमणी किडीचे जैविक पद्धतीने नियंत्रण याविषयी डॉक्टर क्रांती निगडे पुणे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर कोकेडामा घर सजावटीसोबत व्यवसायाची नवी संधी याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस पुणे यांनी दिलेली माहिती. तसंच कृषीवाणीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धत याविषयीची माहिती आणि बाजारभाव. 7:15 एक कलाकार. 10:00 पुणे केंद्रावरून ऐकू शकाल फोन इन आपली आवड, सादरकर्ते संजय भुजबळ. याचबरोबर नियोजित वेळांवर बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करू. ही होती आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आजच्या उर्वरित भागात आणि उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11:00 ते 12:00 या दरम्यान. प्रसारण होईल 12:00 ते 1:00 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी

बाला विदा कुमारी सायरा बानो नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख अनुष्का शर्मा दीपिका पादुकोण कंगना रनौत काजोल प्रियंका चोप्रा विभाषा बसू तसंच नीतू सिंग विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 च्या दरम्यान कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

0: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे, तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
0: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
0: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.

0: ಆಕ್ಷೇಪಕಾನ್ ಅವರೋಧಯಿತವಂತೌ ಇತಿ ಅವದತಾಂ. ಕೂಟನೀತಿಕ್ಷೇತ್ರೆ ಪ್ರಸಾರಮಾಧ್ಯಮೇಷು ನಿವೇಶೇಷು ಚ ಗಲ್ಫ್ ರಾಷ್ಟ್ರಂ ಪ್ರಮುಖ ವೈಶ್ವಿಕ ಪುರೋಧತ್ವೇನ ಪರಿವರ್ತಯತಃ. ಕತರ ದೇಶಸ್ಯ ಪೂರ್ವ ಪ್ರಮುಖಃ ಅಮೀರ್ ಶೇಖ್ ಹಮದ್ ಬಿನ್ ಖಲೀಫಾ ಅಲ್ ಥಾನಿ ಇತ್ಯೇಷಃ ಚತುಸ್ಸಪ್ತತಿ ವಯಸಿ ಅಮ್ರಿಯತ್. ಶೇಖ್ ಹಮದ್ ಇತ್ಯಯಂ ಕತರ ದೇಶೇ ಅಷ್ಟಾದಶ ವರ್ಷಾಣಿ ಯಾವತ್ ಶಾಸನಂ ಅಕರೋತ್. ततः पूर्वं सः त्रयोदशोत्तर द्विसहस्रतमे वर्षे क्षेत्रीय परम्परां समुल्लङ्घ्य स्वेच्छया स्वपुत्राय अधिकारान् समर्पितवान्. तस्य नेतृत्वे कतरदेशः वैश्विक ऊर्जा शक्ति केन्द्र रूपेण उद्भूतः. अल जजीरा वार्ता जालस्य आरम्भं कृतवान्. स्वस्य अन्ताराष्ट्रिय निवेशस्य विस्तारं कृतवान्. द्वाविंशत्युत्तर द्विसहस्रतमे वर्षे फीफा विश्वचषक क्रीडायाः सफलतया आतिथ्यं च अकरोत्. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना तस्य मृत्योः विषये शोकः प्रकटितः. शेख हमद बिन खलीफा अल थानी एकः दूरदर्शी नेता आसीत् यः कतरदेशं विकासस्य समृद्धेः च महत्तरस्तरं नीतवान् इति श्रीमोदी सामाजिक प्रसार माध्यमे उक्तवान्. कर्मचारी भविष्यनिधि संघटनं स्वायत्त भविष्यनिधि न्यासं संचाल्यमानानां प्रतिष्ठानेभ्यः तेषां स्थितिं नियमितुं कर्तुं षण्मासस्य एम्नेस्टीति योजना प्रवर्तयति. केन्द्रीयमन्त्रिणा शिवराजसिंह चौहानेन उक्तं यत् पर्यावरणस्य रक्षणाय सुस्थिरस्य भविष्यस्य सुनिश्चिततायै च वृक्षाणां रोपणम् अत्यन्तं महत्वपूर्णमस्ति. नवदिल्ल्यां वृक्ष मित्र कार्यक्रमं तथा पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमं संबोधयता श्रीचौहानेन उक्तं यत् अद्य सम्पूर्णे विश्वे ऋतुदशा परिवर्तनस्य भूमण्डलीय वार्मिंग इत्यस्य च विषये चिन्ता वर्तते. विम्बल्डन टेनिस क्रीडायां विश्वस्य शीर्षक्रीडकः यानिस सिनर इत्येषः भारतीय समयानुसारं सायं सार्धाष्टवादने पुरुष एकलेत्यस्यान्तिमायां स्पर्धायां जर्मनीदेशस्य अलेक्जेण्डर जेवरेव इत्यमुं सम्मुखीकरिष्यति. फीफा विश्वचषक क्रीडायाः उपान्त्यचक्रीय पङ्क्तौ अर्जेण्टीना इंग्लैण्ड फ्रांस स्पेन इत्येतानि च राष्ट्राणि सम्प्राप्तानि. इति वार्ताः.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आता ऐकूया छोट्या मित्रांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम गम्मत जम्मत.

नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू होतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय? छे छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करतेय आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.

0: माझा गुरु अंजलीताई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तनं केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असं विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्याच्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणास्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्णलिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं, म्हणजे असं स्पॉन्टेनियसली जरी करायचं गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा थोर माणसांनी कामं केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
1: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
2: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची, हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची.

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गं गणपतये नमहा असं लिहायचे. एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाठीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा, गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे. तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

अशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या गणनाथाची आपण एक छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पिठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसींनी अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळेना ही भूमिका हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळाने कसंबसं रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीत आराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

पोट आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळं, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला. आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता. तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्यास गाईगुरं घेऊन चालणारी एक बटू मूर्ती दिसली.

रावण थोड्या वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला,

थोडक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आत्ताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद गोखले याची.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: सर क्या शायद
1: अहो बाबा बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात डिजिटल पेमेंट वापरा
0: है
1: नाही हो सरळ यूपीआय ने पेमेंट करा सोपं आहे
0: अरे वा मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा
1: तुमचा मोबाईल द्या
0: घे घे भारत डिजिटल पेमेंट करतो आहे
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस
4: नाही रे राहिलच बघ
3: मग ऐकायचंय
4: अरे पण होऊन गेलं ना मग कसं काय
3: अगं युट्यूब वर
4: अरे वा म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय नभोनाट्य भाषण मुलाखती मालिका ललितबंध आणि आणखीही बरंच काही
4: हा हा हा हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर
3: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं.

केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे, मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत, असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते.

येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56 भौतिक शास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मुंबई केंद्रावरून सहक्षेपित झालेल्या प्रादेशिक बातम्या आत्ता आपण ऐकल्या. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
3: बरोबर.
2: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळ्या शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
1: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादर करते विनायक मोरे.
4: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
5: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
4: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
6: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
4: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
7: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 ते 12 या दरम्यान, प्रसारण होईल 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1707.

साहब. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो, आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नरगिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानू, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 च्या दरम्यान कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: मैत्रिणीनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948 12 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. येत्या 14 जुलैपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो आता प्रसारित करत आहोत नारदीय कीर्तन. कीर्तनकार मानसी बडवे, आख्यान कालिदास. ऐकूया तर नारदीय कीर्तन.

संत श्रेष्ठ दासगणू महाराजांचा हा अभंग। मंडळी, नारदीय कीर्तन पठडीत आवर्जून कीर्तनाची एक ढब, एक पद्धत प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे दासगणू पठडी। या दासगणू पठडीचे मुख्य अध्वर्य मानले गेलेले संत श्रेष्ठ दासगणू महाराज, चरित्र मोठं विलक्षण आहे। खरं सांगू का, या अभंगामध्ये महाराजांनी ज्या चार गोष्टींचा, ज्या चार गुणविशेषांचा आपल्याला अंतर्भाव करून सांगितलाय ना, ते सारं काही महाराजांनी आयुष्यभर आपल्या आचरणात आणलंय आणि तेच या अभंगाच्या रूपानं शब्दात उतरवलंय। खरं तर सरकारी नोकरीत पोलीसची नोकरी करणारे हे महाराज, पण शिर्डीच्या साईबाबांचा अनुग्रह लाभला आणि एका क्षणात सगळ्या ऐहिक गोष्टींचा त्याग करून दासगणू महाराजांनी या संतपदाची, ही मार्गाची धारणा आपल्याकडे घेतली। प्रसंग मोठा विलक्षण आहे। उत्तम काव्य करण्याची ताकद होती बरं यांच्याकडे, पण हे काव्य करणं लावणी फटका इथपर्यंतच मर्यादित होतं। पण कोणी एके दिवशी शिर्डीच्या साईबाबांचे एक श्रेष्ठ असे शिष्य याच्या समोर आले आणि सांगितलं, अरे गण्या, हे सगळं जे काही लिहितोस ना, त्याऐवजी बाबा काय सांगतात ते पहा ना। आणि अशा वेळेला साईबाबांनी सांगावं, अरे गणू, एक काम कर, तुझ्या या काव्याच्या पंक्तीला सगळ्या संत मंडळींना बसव। विचार करायला लागले, आता सगळ्या संत मंडळींना बसवायचं म्हणजे त्यांना बोलवायला हवं, त्यांना पंक्तीला बसवायचं म्हणजे पंगत मांडायला हवी। पण संतांच्या मांदियाळीतली एक एक नावं जशी डोळ्यासमोर यायला लागली, तसं ज्ञानोबांपासून सुरू झालेली ही संतांची मांदियाळी, आता हे सगळे संत देहाच्या पलीकडे निघून गेले होते, मग कसं काय पंक्तीमध्ये बोलवणार, असा विचार केला। आणि साईबाबांच्या त्या सत्शिष्याला विचारलं, म्हणजे काय म्हटले हो बाबा, मला कळलंच नाही। तेव्हा साईबाबांचा तो सत्शिष्य या दासगणू महाराजांना सांगतोय, अरे बाबांनी सांगितलं त्याचा शब्दार्थ नाही, भावार्थ लक्षात घे, सगळ्या संतांना तुझ्या पंक्तीला बसव, म्हणजेच संतांनी जसं समाजाच्या उद्धाराचं कार्य करत करत त्यांना मार्ग दाखवणारी अनेक अभंगांची रचना केली, तशी तुझी ही काव्य परंपरा या अभंग रचनेला साजेशी अशीच कर। आणि त्या दिवसापासून महाराजांनी जी काही काव्य निर्मिती केली, जे काही लिखाण केलं ना, त्यातून समाजाला उद्बोधक अशा चार गोष्टी सांगितल्या। महाराज या अभंगामध्ये आपल्याला काय सांगतात ते एका दोन तीन मिनिटात पाहूया, कारण अत्यंत बोली भाषेतला हा अभंग आहे। उत्तम श्रेष्ठ असं

आयुष्य कोणाचं असतं, कोणाला नर म्हणून संबोधावं याचं कारण आणि मीमांसा महाराज अभंगामध्ये सांगतात. नाहीतर आपलं आयुष्य म्हणजे आला आला प्राणी, जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा, व्यर्थ गेला. आपण कधी जन्माला येतो आणि कधी निघून जातो हे कळतच नाही. मराठवाड्याच्या भागात एक निरुपयोगी वनस्पती जन्माला येते बरं, जिच्यासाठी कोणीही विशिष्ट लागण करत नाही, त्याची विशिष्ट निगा घेत नाही, पण इतर पिकांच्या तणाशी ती जन्माला येते आणि तिला तरवड असं म्हणतात. तिचा काही उपयोगच नसतो. तसं आपलं आयुष्य होऊ नये असं महाराजांचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आपल्याला चार सद्गुणांचा उल्लेख महाराज अभंगात करतात. पहिला सद्गुण आहे, श्रेष्ठ कोणाला म्हणावं ज्यानं भगवंताच्या चरणाशी आपलं आयुष्य रत केलं असेल त्याला. दुसरा श्रेष्ठ कोण ठरतो, या भक्तीच्या ताकदीनं, उपासनेच्या ताकदीनं आपलं सामर्थ्य कमवून राष्ट्रहिताची चळवळ जो उभी करतो तो श्रेष्ठ मानावा. बर, ही चळवळ नुसती उभी करून काय उपयोग हो, त्याचा स्वार्थासाठी वापर केला तर ती चळवळ चळवळच राहते. पण त्याऐवजी तीच राष्ट्रहिताची चळवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी रणांगणावर युद्ध करत स्वतःचा देह कामी आणून लावला तर तो खरा श्रेष्ठ. आणि चौथं विशेषण फार महत्वाचं आहे बरं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ जसे महत्वाचे आहेत ना, तशीच ही चौथी गोष्ट. आमच्याकडे ताकद आहे, पैसा आहे, बुद्धी आहे, श्रेष्ठत्व आहे, पण हे सगळं जर समाजाच्या उद्धारासाठी आम्हाला वापरायचं असेल तर आमच्या संतांच्या मार्गावरून आमचं पाऊल पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून महाराज जे चरण लिहितात ना, नाना शास्त्रे रचुनी, नाना शास्त्रांचा अभ्यास, त्याचं संशोधन करणं, नाना शास्त्रे शोधुनी रचिजो, अभिनव ग्रंथाला बुध हो नर समजा त्याला. श्रोते हो, आज आपण जो कथाभाग पाहणार होत ना, तो कथाभाग या मुद्द्याला धरून जास्त महत्वाचा ठरतोय बरं. कारण समर्थ म्हणतात तसं, अर्थेविण पाठांतर कायासी करावे, व्यर्थची मरावे घोकून या, असं म्हणत जर चार वेद, सहा सहा शास्त्र, 18 पुराण, श्रुती स्मृती सगळं काही फक्त पाठ करत राहिलो आणि त्याचा अर्थ समजून न घेता, त्याचा आयुष्यामध्ये वापर न करता, अगदी शुद्ध मराठीत इम्प्लिमेंटेशन न करता आम्ही नुसतेच पाठ करत राहिलो, त्याच्यातनं काही नवीन सृजनता निर्माण करू शकलो नाही आणि समाजाला उपयोगी पडू शकलो नाही, तर ते ज्ञान सतत वाहत्या पाण्यासारखं निघून गेल्यासारखंच आहे. आणि म्हणून महाराजांनी शेवटच्या चरणात या चारही गुणांना

मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं आपण म्हणतो की नाही. समर्थांचा शब्द आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. कोणाची कीर्ती शिल्लक राहते, कोण कीर्ती रूपाने या जगामध्ये कायम जागता राहतो, आठवणीत राहतो, जो या चार सद्गुणांचा आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव करतो तोच. खरं सांगू का, सातत्यानं आजच्या काळात आम्ही भक्ती करतो असं म्हणून हरिचरणापाशी बसणं आपल्याला शक्य नाही, कारण आपण साधू संत नाही. आपण राष्ट्रहिताच्या चळवळीत समाविष्ट होऊ शकतो, पण ते सुद्धा आपल्या सगळ्या कन्व्हिनियन्सला बघून. आपण निज स्वातंत्र्यासाठी लढण्याचा काळ आता आपल्या हातात किती राहिला हा तर वादाचाच प्रश्न आहे, पण हातात राहते ती एकच गोष्ट. म्हणून शाळेत असताना एक म्हण आपण शिकलो होतो, वाचाल तर वाचाल. जे उत्तम आहे, जे चांगलं आहे, जे आम्हाला मार्गदर्शक आहे, असे आमचे ग्रंथ हेच आमचे गुरु होऊ शकतात. आणि त्याच गुरूंना शरण जाऊन नाना शास्त्रांचा अभ्यास करून आपली सृजनता शिल्लक ठेवून पुढच्या पिढीसाठी काहीतरी नवीन निर्माण करणं ही पुढच्या काळाची गरज आहे, एवढं लक्षात घेऊया. आणि दासगणू महाराजांच्या या अभंगाचा पुन्हा एकदा उच्चार करून आपल्या कथाभागाकडे जाऊया. आपल्याला कीर्ती रूपाने उरता येईल का नाही हा प्रश्न गौण आहे खरं तर, पण असं काहीतरी चांगलं करूया ज्याच्यामुळे पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं अर्जित आपण देऊ शकतो एवढा प्रयत्न मात्र करूया. आणि त्याप्रमाणे महाराजांच्या या अभंगाला स्मरण करत पुढे जाऊया.

सूर्यास्ताची वेळ आहे, सारे जण आपापल्या घरी परततायत आणि अशा वेळेला या 5-6 विद्वानांचा एकत्रित चाललेला तो तांडा बघत होता अलीकडे पलीकडे सगळीकडे कोणी दिसतंय का, कारण मनामध्ये अपमानाची आग पेटलेली होती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सारं काही अभ्यासून, सगळ्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करून माळवा प्रांतातल्या त्या राजकुमारीचा हात स्वीकारण्यासाठी, वरपरीक्षेसाठी हे सारे जण तिच्या दरबारात गेले होते. तिचं नाव होत विद्योत्तमा. अतिशय हुशार होती, अभ्यासू होती आणि विवाहासाठी तिनं अट ठेवली होती. कोणती? आपल्याला वाटेल राजकुमारी आहे म्हणजे मला युद्धात हरवा, तलवारबाजी हरवा, नाही हो. विद्येचं माहेरघर मानलं जातं अशा भारत वर्षातला हा माळवा प्रांत. तिनं शस्त्राची नाही, शास्त्राची परीक्षा ठेवली होती. शास्त्र अभ्यासात निपुण असलेल्या या विद्योत्तमेनं सांगितलं, जो कोणी मला शास्त्र चर्चेमध्ये हरवेल त्याच्या गळ्यातच मी माळ घालेन. आणि म्हणून प्रांतातले विद्वान तिच्या दरबारात येत असत. पण काय दुर्दैव, कोणी सुद्धा तिला हरवू शकलं नाही. असेच हे सारे विद्वान तिच्याकडनं पराभव पत्करून निघाले होते, पण निघताना मनाशी खूणगाठ बांधून निघाले होते. असेल की कोणीतरी या जगात जो कोणीतरी हिला हरवू शकतो किंवा ज्याच्या पुढेही नतमस्तक होऊ शकते, असा कोणीतरी सापडला पाहिजे ज्याच्या रूपाला बघून ती स्तिमित होईल आणि त्याच्या शास्त्र चर्चेपेक्षा त्याच्या रूपामुळे ती वेडी होईल. यांच्या मनात हा विचार यायला आणि ज्या पायवाटेवरनं हे चालले होते ना, त्या पायवाटेवरती कोपऱ्यावर असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या गोऱ्या गोमट्या नाकेल्या तेजस्वी असलेल्या एका गावातल्या खेडूताला यांनी पाहिलं. गुराखी होता बहुधा. त्याला हाक मारली कारण तो करतच होता असं काहीतरी कृत्य, जे कृत्य पाहिल्यानंतर शहाण्या माणसाला सुद्धा हसू फुटे. काय करत

विद्वान मंडळी म्हणाली, अरे वेड्या, अशी उलटी फांदी तोडलीस तर फांदी पण पडेल आणि तू पण पडशील. त्यात काय एवढं, मी पडलो तर पडू देत की, फांदी तुटेल ना हे महत्वाचं. लक्षात आलं, बुद्धीची, विवेकाची, सारासार विचाराची कुठलीच पातळी ह्याच्याकडे नाही. पोशाखावरनं सुद्धा कोणीतरी खेडूत दिसतोय, हा पण दिसायला मात्र चांगला आहे. काय हरकत आहे, याला आपल्यासारखे द्वेष दिल्यानंतर, कपाळाला गंधाचं त्रिपुंड्र ओढल्यानंतर, जरतारी उपकरण ह्याच्या खांद्यावर दिल्यावर याच्याकडनं पाठ नाही, याला बोलायला नको सांगायला, कारण हा गावातल्या खेडवळ भाषेत बोलतोय. हे त्या राजकुमारीला पटकन कळेल. त्यापेक्षा याला सांगूया, तुला दरबारात नेतो, तुझं सगळं काही छान आयुष्य करून देतो, तू फक्त एकच काम कर, या माळवा प्रांतातल्या राजकुमारीच्या समोर बस आणि न बोलता ती सांगेल त्या खुणेला प्रतिउत्तर म्हणून खुणाच कर. त्याला काय फरक पडणार होता? खरा फरक पडणार होता तो या विद्वानांना. त्यामुळे मनात जसं योजलं होतं तसं याला विद्वानाचं रूप देऊन, अगदी जरतारी वस्त्र याच्या अंगावर घालून, गळ्यात माळा घालून, कपाळी गंध लावून, व्यवस्थित आवरून सावरून या राजकुमारीच्या राजवाड्यात, राजदरबारात पुन्हा एकदा घेऊन आले. ती विद्योत्तमा म्हणतीये, तुम्ही सगळे विद्वान माझ्याशी शास्त्र चर्चा करून माझ्या पुढे पराभव पत्करून निघून गेलात ना, मग आता परत का आलात? धिटाईने एक जण पुढे झाला, म्हणाला, आम्ही हरलोय म्हणून आमच्या गुरूंना घेऊन आलोय. हे पहा, आमचे गुरु महाराज आलेत, बसायला आसन वगैरे द्याल का नाही? असं म्हणल्यावर त्याला आसनावर बसवलं आणि एका विद्वानानं त्याला खूण केली, काहीही कर पण बोलू नकोस, जे काही सांगायचंय ना ते खुणेनं सांग. अर्थात राजकुमारी समोर सुद्धा ही अट ठेवली गेली

परब्रह्म एकच असलं तरी सत्व रज तमान युक्त असलेलं हे परब्रह्म हरी हर आणि ब्रह्मदेवाच्या रूपानं वस्ती करत हो म्हटली

पंच महाभूतांनी बनलेला देह पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांच्या रूपाने जी उपासना करतो आणि या संसाराच्या पाशातून मुक्त होतो तोच एकमेव असलेल्या परब्रह्माच्या रूपी जाऊन विलीन होतो. हे असत अद्वैत आणि द्वैताचं गणित. विद्योत्तमेनं या शास्त्रार्थाचा जो काही विचार होता तो मान्य केला आणि हार मान्य केली, झालं, यांचा विवाह पार पडला. पण विवाहानंतर काही काळ गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हा सगळा केलेला बनाव होता ज्याच्यामध्ये आपण फसलो आणि आपलं आयुष्य वाया जाईल की काय, अशी भीती तिला वाटायला लागली. एक दिवस राजवाड्याच्या गच्चीवरती दोघं जण उभे होते. पावसाचं वातावरण दिसलं, पाऊस येणार हे याला कळलं, कारण निसर्गाशी याची नाळ जोडलेली होती ना. भरलेलं आभाळ पाहिलं आणि याच्या तोंडून पटकन सर्प सर्प सर्प सर्प असे शब्द उच्चारले गेले. विद्योत्तमा विचार करते, सर्प हा जलद गतीनं पुढे पळावं याच्यासाठी असलेला अत्यंत निकृष्ट शब्द आहे, ज्याचा बोली भाषेत अर्थ होतो विषारी, साप किंवा नाग. अरे अरे अरे, एवढा विद्वान माणूस आपण नवरा म्हणून स्वीकारला आणि तो असे निकृष्ट शब्द वापरतो. राग आला, संताप आला, वास्तवात दिसणारं त्याचं वेडेपण तिला आता जाणवायला लागलं आणि तिनं याला घरातून हकलून दिलं. हकलून दिल्यावरती घर नाही, दार नाही, खायला अन्न नाही, अशा विचित्र अवस्थेत अडकलेला हा चालत चालत चालत चालत एका काली मातेच्या मंदिरात आला. त्या काली मातेच्या मंदिरात उभं राहून त्या आंबेचं ते रूप पाहून तिथेच त्यानं आपली उपासना करायला सुरुवात केली. आणि ती उपासना करत असताना त्या जगदंबेची

तिने पुढचा प्रश्न विचारला, आपल्या हाताची पाच बोट दाखवली. याला असं वाटलं आपण केलेल्या खुणेमुळे ही चिडली आहे आणि म्हणून आपल्याला

त्या राजकुमारीच्या पाच बोटांचा आणि एकत्र केलेल्या याच्या मुठीचा अर्थ सांगितला. पंचभूतांनी देह बनतो, मान्य आहे की? पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय त्या पंचभूतांच्या देहामध्ये वास्तव्य करतात आणि असे अनेक देह या संसारामध्ये या सृष्टीमध्ये निर्माण होतात म्हणून संसार चालतो. पण आमचे गुरु महाराज काय सांगतात राजकुमारी?

राहिला, उपासना करत राहिला। या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः असं म्हणत कितीतरी दिवस उपासना करत करत त्याचं फळ त्याला मिळालं। काली माता प्रगट झाली आणि त्याच्या मस्तकी हात ठेवून वर दिला। इथून पुढे या संपूर्ण जगामध्ये विद्वान म्हणून, संस्कृत भाषेचा विद्वान म्हणून तू विख्यात होशील, प्रसिद्ध होशील। तुझ्या हातून अशा अनेक ग्रंथांची, काव्यांची रचना लिहिली जाईल जी आयुष्यभर यावत चंद्र दिवाकरू या सृष्टीमध्ये शिल्लक राहील। विद्वत्ता प्राप्त केली, देशोदेशीच्या शास्त्र चर्चा त्यानं मान्य केल्या, जिंकल्या, ताम्रपट सुवर्णपट मिळवले आणि हे सगळं वैभव घेऊन जिने आपल्याला हकलून दिलं त्या पत्नीच्या दारी तो आला। दाराच्या बाहेर उभं राहिलं, दार ठोठवलं आणि त्यानं संस्कृत भाषेतलं ते वाक्य उच्चारलं, अनावृत्तम कपाटम द्वारम देही। या त्याच्या वाक्याला उत्तर म्हणून आतमध्ये असलेल्या त्या विद्योत्तमेनं दुसरं संस्कृत वाक्य उच्चारलं, अस्ति कश्चित् वाग् विशेषः। विचार करा मंडळी, ज्याला नाव नव्हतं, अस्तित्व नव्हतं, त्याच्यावर काली मातेची कृपा झाली आणि म्हणून तो सगळ्या जगामध्ये विख्यात झाला कालिदास या नावानं। अस्ति कश्चित् वाग् विशेषः या पत्नीनं उच्चारलेल्या प्रश्नार्थक तीन शब्दांपासून त्यानं तीन मोठ्या रचना केल्या ज्या आज संस्कृत भाषेतल्या आदर्श आहेत। त्यातली पहिली रचना म्हणजे कुमार संभव, दुसरी रचना म्हणजे मेघदूत आणि तिसरी रचना म्हणजे रघुवंश। या तीनही रचनांची सुरुवात त्यानं अस्ति कश्चित आणि वाग् विशेषः यातल्या प्रत्येक शब्दानं केली। अस्तुत्तरस्याम दिशि देवतात्मा, हिमालयो नाम नगाधिराजः, पूर्वापरौतोय निधीव ग्राह्य, स्थित पृथिव्या इव मानदंडः। हे आहे कुमार संभव। कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात

तहा शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धश्छाया तरुषु वसति रामगियाश्रमेषु। हे आहे मेघदूत। वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वह्ने पार्वती परमेश्वरौ। हे आहे रघुवंश। मंडळी, ही एक साधी खेडूत व्यक्ती काली मातेचा प्रसाद मिळाला म्हणून जगविख्यात संस्कृत रचनाकार कालिदास म्हणून या जगामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यानं लिहिलेली संस्कृत नाटकं आणि या संस्कृत रचना आजही भारतातल्या वाङ्मयाचा एक उच्च पराकोटीचा आविष्कार म्हणूनच अभ्यासल्या जातात। आषाढस्य प्रथम दिवसे असं म्हणत या कालिदासाला आपण ओळखतो ना, हाच हा कालिदास। नाना शास्त्रे शोधनी जो करी अभिनव ग्रंथाला, दासगणूंच्या सांगितलेल्या उक्तीला पूर्णत्व देणारा हा कवी। याच्या रचनांना राजमान्यता मिळाली आणि हातून घडलेल्या एका यत्किश्चित पापाचं क्षालन म्हणून याचा अंत मात्र खूप हृदयद्रावक झाला। भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यक्तिमत्वांचा अभ्यास आपण करतो ज्यांचा अभ्यास करताना त्यांच्या चरित्राबाबत खूप ऐतिहासिक संदर्भ किंवा काही संदर्भांच्या त्रुटी आहेत, त्यात या कालिदासाचं चरित्र आजही अडकलेलं आहे। पण मूळ या चरित्राचा या श्रवणाचा हेतू काय तो सांगू का? त्यानं लिहिलेली कित्येक वाङ्मय रूपी अशा रचना ग्रंथरूपात आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत ना, त्याच्यामध्ये त्याचं वाचन मनन चिंतन आणि श्रवण करत आजही भारताच्या देववाणी मानल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेची एक उच्च अशी पातळी आपल्याला अभ्यासता येणार आहे, हे त्याचं योगदान आपण विसरून चालणार नाही। आपण हे कीर्तन जेव्हा ऐकाल ना, तेव्हा मंडळी पुढच्याच काही काळामध्ये येणारी गुरुपौर्णिमा आहे, त्या गुरुपौर्णिमेच्या वेळेला या कालिदासाचं स्मरण नक्कीच करा आणि त्यानं लिहिलेल्या या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास, ग्रंथ म्हणजेच गुरु असं म्हणत करून तरी पहा। देववाणी असलेली संस्कृत भाषा ही भारतातली गिरवाण वाणी आहे, ज्याचा अभ्यास करत आपल्या आयुष्याला आपण सुखकर नक्कीच करू शकतो आणि ते करत असताना दासगणू महाराजांच्या अभंगाचा विचार चिंतन आपण नक्कीच करायला हवं आणि म्हणून महाराज सांगतात त्याप्रमाणे या सगळ्या अशा महत्तम व्यक्तींना वंदन।

श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकलं नारदीय कीर्तन. कीर्तनकार मानसी बडवे, आख्यान कालिदास. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले पुणे बाजार समितीचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव क्विंटलमध्ये आहेत. डाळिंब जात आरक्ता, आवक 2,929, कमीत कमी दर 2,000, जास्तीत जास्ती दर 10,000, सरासरी दर 6,000. इथून पुढच्या सगळ्या शेतमालांचे जात लोकल अशी आहे. बटाटा आवक 9,252, किंमत 1,100, कमीत कमी दर 1,100, जास्तीत जास्ती दर 1,500, सरासरी दर 1,300. कांदा 16,273, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्ती दर 2,600, सरासरी दर 1,800. टोमॅटो 4,522, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्ती दर 2,000, सरासरी दर 1,500. फ्लॉवर आवक 771, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्ती दर 3,500, सरासरी दर 2,250.

आवक 1,679, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्ती दर 1,600, सरासरी दर 1,300. भेंडी आवक 559, कमीत कमी दर 1,400, जास्तीत जास्ती दर 5,000, सरासरी दर 3,200. केळी आवक 29, कमीत कमी दर 500, जास्तीत जास्ती दर 2,500, सरासरी दर 1,500. चिक्कू आवक 21, कमीत कमी दर 2,000, जास्तीत जास्ती दर 5,000, सरासरी दर 3,500. संत्री आवक 174, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्ती दर 8,000, सरासरी दर 6,000. मोसंबी आवक 140, कमीत कमी दर 5,000, जास्तीत जास्ती दर 8,000, सरासरी दर 6,500. दुधी भोपळा आवक 511, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्ती दर 2,500, सरासरी दर 1,750. तर हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले पुणे बाजार समितीचे बाजारभाव. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आपण समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चिरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांचे दातांचे आजार आणि उपचार या विषयावरची दंततज्ञ डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
4: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा. आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपले दात हलवतात हे पण समजून घेणं आवश्यक.
5: बरोबर.
4: आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर ते बसून घ्या, कारण त्याचा सगळ्या शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
3: मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत सादर करते विनायक मोरे. श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान, प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1

करणार. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो, आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानू, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना राणावत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 च्या दरम्यान कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या
1: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड

ब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ऍपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका S Janaki यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या S Janaki यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. इलैयाराजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. S Janaki यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी S Janaki यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी S Janaki यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा मॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं.

हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड पुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7 बाद 341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपद्वारे जगात सर्वत्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम एक कलाकार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे परख या चित्रपटातलं. हव्यास आणि प्रामाणिकपणा या मिश्र वृत्तींनी घडलेला समाज सत्य, निष्ठा आणि परोपकार या मूल्यांची पारख कशी करतो हे रंजक पद्धतीने दाखवणारा, भारतीय लोकशाहीवर व्यंगात्मक भाष्य करणारा हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते होते सामाजिक विषयाला मोहक प्रेमकथेमध्ये गुंफून आकर्षक संगीताच्या जोडीने प्रेक्षकांना गुंगवून टाकण्याची हतोटी असणारे ज्येष्ठ कलोपासक बिमल रॉय. श्रोते हो, कित्येकदा योग्य मार्ग कोणता हे जाणूनही सामाजिक रूढींमुळे तो स्वीकारण्याचं धैर्य आपल्यात नसतं, पण त्यामुळे होणारी घालमेल आणि शेवटी योग्य निर्णय घेतल्यानंतर मिळणारं समाधान बिमल रॉय यांच्या कलाकृतीत प्रकट होतं. परिणिता, बंदिनी, सुजाता हे स्त्री भूमिका प्रधान असलेले चित्रपट असले तरी त्यांचा आशय स्त्रीवादापुरता मर्यादित नाही. मन हेलावून टाकणारं वास्तव शांत संयत सादरीकरणातून उलगडत जातं हे बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य. सुजाता चित्रपटातलं नायकाचा शुद्ध प्रेमभाव आणि नायिकेची परिस्थितीमुळे होणारी हतबलता प्रेक्षकांना एकाच वेळी दाखवण्यासाठी योजलेलं हे फोनवरचं गीत त्यांच्या दिग्दर्शनाच्या कौशल्याचा नमुनाच नाही का?

विमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट हमराही, त्यांच्याच बंगाली चित्रपटाची ही पुनर्निर्मिती. या चित्रपटातलं विशेष म्हणजे यामधलं रवींद्रनाथ टागोर यांचं जनगणमन हे गीत, जे पुढे स्वतंत्र भारताचं राष्ट्रगीत झालं आणि आपल्या सर्वांनाच वंदनीय आहे. त्यांची निर्मिती असलेला काबुलीवाला या चित्रपटातलं असंच एक भारतीय मनांचा ठाव घेणारं देशभक्तीपर गीत लोकप्रिय आहे. आता खरं तर या चित्रपटात हा काबुलीवाला त्याच्या देशाची आठवण काढून हे गीत गातो, पण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी या आपल्या संस्कृतीला अनुसरून जन्मभूमीला अभिवादन करणारं हे मन्ना डे यांच्या स्वरातलं गीत प्रत्येकालाच आपलंसं वाटतं.

छायाचित्रीकरणाची आवड असणाऱ्या बिमल रॉय यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली ते 1935 साली पी सी बरुआ यांच्या देवदास या चित्रपटाचे छायाचित्रकार म्हणजे सिनेमॅटोग्राफर म्हणून. प्रकाशाच्या योजनेने भावविश्व प्रकट करण्याची दृष्टी त्यांच्या ठाई असल्याने त्यांना दिग्दर्शनाची संधी आणि प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आणि त्यांच्या कालातीत उत्तमोत्तम कलाकृतींनी आपलं जीवन समृद्ध केलं. ऐकूया उसने कहा था या चित्रपटातलं मनमोहक गीत.

श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आपण ऐकत आहात कार्यक्रम एक कलाकार. आज हा कार्यक्रम केंद्रित आहे दिग्दर्शक आणि निर्माते बिमल रॉय यांच्यावर. चित्रपटांची निर्मिती करत असताना बिमल रॉय यांनी ऋषिकेश मुखर्जी, नबेंदू घोष, सलील चौधरी, असित सेन, कमल बोस यासारख्या दमदार, वाकबगार आणि गुणी कलावंतांची सांगड घातली. याचबरोबर इतर निर्मिती संस्थांचेही चित्रपट बिमलदा दिग्दर्शित करत होते. ऐकूया यहुदी चित्रपटातलं हे लोकप्रिय गीत.

बिमल रॉय यांच्या कलाकृतींवर रसिकांनी प्रेमाबरोबरच पुरस्कारांचाहीही बरसात केली. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय सन्मान तर मिळालेच, पण दो बिगा जमीन हा आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार प्राप्त करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. मधुमती या चित्रपटाला तर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तब्बल 9 फिल्मफेअर पुरस्कार पटकावण्याचा सुमारे 35 वर्ष अबाधित राहिलेला विक्रम या चित्रपटाने केला. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मधुमती चित्रपटातलं मंत्रमुग्ध करणारं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आज बिमल रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा एक कलाकार हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता 9:15 वाजता समाचार संध्या

मध्यम लहरी 378°7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता जाणून घेऊया पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. पुणे आणि परिसरात येत्या 3 दिवसात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमान 31° सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 23° सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तापमानाची ताजी नोंद याप्रमाणे: कमाल तापमान 30.6°C तर किमान तापमान 23.7°C एवढं नोंदवलं गेलं आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी प्राची शिखरे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या प्रसारणसभेच्या वेळी. जय हिंद.